0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार। पहिल्यांदा मनापासून धन्यवाद। कालचं तुम्ही सगळं

आणि त्यांनी गुरु कसा स्वीकारला याच्याबद्दलचा अजून एक भाग सांगून मग पुढच्या भागाला आपण त्यांनी गुरु कसा स्वीकारला ते बघूया. आणि परत तेच आहे की अंधश्रद्धेने काही स्वीकारायचं नाही, स्वीकारायचं ते मनापासून स्वीकारायचं, श्रद्धेने स्वीकारायचं. काल आपण पाहिलं की त्या तपस्व्याने एवढी विनवून विनवून विनवणी केली वारंवार की येणार ना तुम्ही, येणार ना, येशील ना रे तू, येशील ना रे तू. पण याच्या तोंडून बळजबरीने जसं काही ओढत ताणत येईन असं फक्त आश्वासन मिळालं. मग त्याने आपल्या दादाला विचारलं आणि दादाने सांगितलं, अरे तू त्यांना ओळखत नाही, अरे दक्षिणेश्वरी काली मातेचं मंदिर आहे, त्या मंदिरातले ते पुजारी आहेत, पण त्यांचं नाव काय रे? आत्ता खरंच सांगतो नारायण, मला नीट आठवत नाही. त्याच्या पुढे बरं आठवलं की सांग, त्यांनीच तुझ्या गाण्यावर लुब्ध होऊन तुला दक्षिणेश्वरी बोलवलं आहे, जाऊन ये ना एकदा. बाह्यांगावरून म्हणजे वरवरच्या याच्यावरून कोणीही कोणाची परीक्षा करू नये आणि एवढा उथळपणा तर अजिबात दाखवू नये. कपडे असतात स्वच्छ पण मन असतं अस्वच्छ. वरून वरून काही कळत नाही, दुरून डोंगरही साजरे दिसतात, डोंगराच्या जवळ गेल्यावर आपल्याला तिथले खाच कळगे दिसतात. त्यामुळे तू बाह्यांगावरून कुठल्याही निर्णयाला येऊ नये असं मला वाटतं. जाईन मी एकदा, पण सध्या माझी परीक्षा आली आहे तोंडावर. ते म्हणतात की आली तशी जाईल, पण मला ते काही इतकं सोपं वाटत नाही. ठीक आहे, त्यानंतर जा. मग त्याला महिनाभर तरी लागणार, लागू दे, महिन्यानंतर तरी जा. नरेंद्रला आजीच्या घरी पोहोचवून रामदादा परतला. खूपच रात्र झाली होती, आजी जागीच होती. दारातून पावलाच लाडक्या आजीचा लाडक्या नातवाला प्रश्न, कुठे गेला होतास इतका वेळ? नरेंद्रने सगळी हकीकत सांगितली, मिळालेला प्रसाद तिच्या हवाली केला, तिच्या हातून तिनं त्याच्यातून त्याला थोडा थोडा बळे खायला लावला. मग नरेन आपल्या खोलीत आला, गड्याळ्यानं टणकन एकचा ठोला टोका दिला. नरेननं गडबडीत आधी भूमितीचं पुस्तक शोधलं, दिव्याची वात मोठी केली, दिवसभरातल्या सगळ्या घडलेल्या घटना आणि एकांतात परत त्याच्या भोवती गिरट्याला घालू लागल्या. त्या सर्वांना त्याने निग्रहाने बाजूला झटकलं आणि पुस्तकात मन एकाग्र केलं. ठोके मारून कंटाळलेल्या घड्याळाने अखेर पहाटेचे 6 टोल दिले, तरी नरेन भूमितीतून बाहेर आला नाही. म्हणजे बघा, 1 ते 6 5 तास अखंड नरेन भूमितीचा अध्ययन करत होता, भूमितीचा अभ्यास करत होता. परीक्षा इतकी जवळ आलेली असताना वर्गात शांतपणे बसणं कोणालाही आवडत नव्हतं, पण तसं बोलून दाखवायची सोय नव्हती. त्यावेळची महाविद्यालयं, विद्यालयं, महाविद्यालयं ही काही आजच्यासारखी नव्हती. स्वैरपणे, स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वैरता, मोकाटपणे. शिस्त कडकच होती. रोजचं शिकवणं चालू होतं की त्याला जणू परीक्षा आल्या गेल्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. विद्यार्थी मात्र कंटाळून गेले होते. त्यातही एका प्राध्यापकानं वर्षवत शिकवताना साऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला, आजच्या भाषेत बोअर केलं. 40 मिनिटं सारखी बडबड करून त्यांना काय सांगायचं होतं हे काही त्यांना नीट मांडता येईना. डू यू अंडरस्टँड सो फार? त्यांचा नेहमीचा वाक्प्रचार वर्गावर त्यांनी फेकला. त्याबरोबर सर्व वर्गांनी नो सर म्हणून त्यांचा बॉल त्यांच्याच तोंडावर फेकला. त्या अपेक्षित किंवा अनपेक्षित प्रकारानं चिडीला येऊन प्राध्यापकाने शेलक्या इंग्रजीतले शिव्याशाप पायअपटीत वर्गाच्या बाहेर वॉकआउट केलं. वर्गात गलका वाढायला लागला. आता इथून कसा निसटता येईल याचा काही अतिहुशार विद्यार्थी विचार करू लागले. काहींनी आपलं अवघडलेलं अंग बसल्या जागी सैल करून जांभाळ्या द्यायला सुरुवात केली, तर काही बिचारे दुसऱ्या अभ्यासाची पुस्तकं उघडून त्यात डोकं खुपसून घेऊ लागले. आणि अचानक सायलेन्स प्लीज असा आवाज सर्वांनी ऐकला. बघतात तो काय? मिस्टर हेस्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य दारात उभे. सारा वर्ग ताडकन नीट नेटका होऊन उभा राहिला. ऑल ऑफ यू सिट डाऊन प्लीज. वर्गात बसण्या उठण्याच्या हालचालीनंतर

तर कमालीची शांतता पसरली. टाचणी पडेल आवाज येईल इतकी शांतता. प्राचार्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांचा धाकस तसा आदरयुक्त होता. काय चाललं होतं त्यांनी चौकशी केली. वर्ड्सवर्थची एक्सर्शन ही कविता सर, अनौतपणे एकाने माहिती दिली. अरे वर्ड्सवर्थच्या अनेक अतिसुंदर कवितेतली ही एक कविता आहे बरं का. पण सर, सिट डाऊन प्लीज, आय विल ट्राय टू एक्सप्लेन इट. जितकी सोपी करून सांगणं शक्य आहे तेवढी करून सांगतो. नीट लक्ष ऐका. मग हेस्टी सर वर्ड्सवर्थच्या वांडरर आणि त्याची प्रेमिका मार्गारेटसह सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जणू एका निराळ्याच विश्वात गेले. वांडरर म्हणतो, तिची अदब, तिचं दर्शन, तिचं अस्तित्व हे इतकं गहिरायनं मी अनुभवित आहे की माझ्या भटकंतीमध्ये तिच्या अस्तित्वाला घेऊन मी एका दुसऱ्या दुनियेत जणू वारंवार जातो. वेगळंच जग असतं ते. त्या एका वेगळ्या भावविश्वाच्या राज्यात मी तिला अनुभवतो आहे. जरी दुर्दैवाने या नश्वर जगात ती शरीर भावनेने संपलेली आहे, असा अपार्थिव भाव या कवितेमध्ये कवीने आपल्या प्रेमिकेविषयी व्यक्त केलाय. फारसी काव्यामध्ये आणि सुफी संतामध्ये एकतानतेचं असं दर्शन आपल्याला वारंवार होतं. ज्यांनी कोणी सुफी काव्य वाचलं असेल त्याला माझ्या या म्हणण्याची प्रचित येईल. पण भारतात अशी एकतानता ईश्वरीय प्रेमाबाबतच घडते. सर्व विषय ईश्वरच होय म्हणून ईश्वराविषयीच्या प्रेमा अशा निरनिराळ्या भावसमाधीत साधकाला घेऊन जातो. आजही हेच घडत आहे. ईश्वराचं प्रेम लाभावं, त्याची प्राप्ती व्हावी म्हणून करायची साधना, तिला तपश्चर्या म्हटलं जातं. त्याचं अंतिम लक्षण आहे समाधी, आणि ही समाधी हेच ईश्वर प्राप्तीचं माध्यम म्हटलं जातं. असा भाव समाधीचं तुम्हाला जिथं जागतं उदाहरण पाहायचं असेल तर आपल्या कलकत्त्याच्या गंगा किनारी जे दक्षिणेश्वर मंदिर आहे ना, तिथे जाऊन पहा. तिथे असाच एक सिद्ध पुरुष वास करीत आहे जो पुष्कळ वेळा भाव समाधीत असतो, तिथला पुजारी. तास संपल्याची घंटा वाजली तरी विद्यार्थ्यांची ती काव्य समाधी काही उतरू शकली नाही. अखेर मिस्टर हेस्टीज म्हणाले, चला आता ही कविता तर तुम्हाला समजली की नाही, आता तुम्हाला सवड होईल तसे तिकडे जा आणि एकदा त्या महात्म्याला पाहून या. पुनश्च कालीमातेचं मंदिर, पुनश्च तो पुजारी नरेंद्रच्या मनाची सगळे कसोटीच पाहत होते. नरेन एफेच्या परीक्षेतून मोकळा झाला. त्याला वाटलं आता आपण ठरवलेल्या इतर पुस्तकांना हात लावता येईल, काही दिवस तरी आपण आपल्या मनाप्रमाणे खेळू. नित्य गोपाल बाबूंच्या आखाड्यात जाऊन कुस्तीचे नवे पेच आजमावता येईल. निदान नियमित मेहनत तरी सुरू करता येईल. नरेंद्राच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. सुटी कशी घालवायची, त्यात ना देऊळ, ना तो पुजारी, ना कोणी काय सांगितलं, हे काही नव्हतं. मित्रमंडळींनी साथ केली तर चार गप्पा गोष्टी किंवा नगर प्रदक्षिणा करता येईल. कधीतरी एखादी व्हिक्टोरिया बग्गी भाड्याने घ्यायची, त्यात मित्रासह बसायचं, गप्पा गोष्टी, चेष्टा, मस्करी, थट्टा, विनोद, गावभर भटकायचं नव्हे, हुंडरायचं. ही नरेंची मनापासून आवडती गोष्ट. हे सारच नेहमी जमे असं नाही, पण जेव्हा जमे त्यावेळा तो दिवस त्यातच निघून जाईल. पण आता अशी काही विलक्षण अवस्था आयुष्यात येऊ पाहत होती की त्याला प्रश्न पडे, आधी हे करू का नको करू, आधी इकडे लक्ष देऊ का तिकडे लक्ष देऊ, यात अधिक मन घालू की त्यात, असा एक जीव घेणा, जीवाला जखडून टाकणारा विषय, जखडून नव्हे जीवाला जडून जाणारा, वेधून घेणारा, बांधून घेणारा विषय म्हणजे संगीत. तसं दत्त घराण्याचं सगळंच संगीतावर प्रेम करणारं, गाण्याचा शिस्तशीर अभ्यास करणारं. नरेंद्राचे पुतणे हाबू दत्त आणि तामू दत्त सतत संगीतातच बुडून गेलेले, उत्तम गवई म्हणून मान्यता पावलेले. नरेंद्राचा आवाजच मुळात मऊ, शिवाय मधुर गंभीर, ती देणगी त्याला आईपासून मिळाली. वडील तर संगीतातले आवलीच, एखाद्या मधुकर वृत्तीने, मधुकर म्हणजे मधमाशी वृत्तीने त्याने आपली संगीत शिक्षणाची ओढ जोपासलेली. संगीत इवलस रोप नरेनच्या अंतकरणात बाबूजींनीच लावून दिलेलं होतं. इतर सर्व व्याप सांभाळून नरेन संगीत साधनाला वेळ काढीच. बेनी माधव नावाच्या
अधिकारी आचार्याकडून नरेंद्रने संगीताचे पाठ घोटवले, पण त्याची शिक्षणाची तळमळ आणि दुर्दम्य ओढ पाहून बेनी बाधवांनी त्याला आपल्या गुरुकडे म्हणजे उस्ताद अहमद खान यांच्याकडे पाठवलं. ख्याल संगीतापेक्षा ध्रुपद प्रकाराकडे मन जेव्हा अधिक वेळ घेऊ लागलं, तेव्हा नरेन नायक पठडीतले एक श्रेष्ठ ध्रुपदीय पंडित ज्वालाप्रसादाकडे जाऊन ध्रुपद भार शिकू लागला. त्याचवेळी तो तबलाही शिकला आणि ध्रुपदाला पखवाजाची साथ हवी म्हणून काशीनाथ घोषाल महाशयांकडून दोन्ही विद्येत पारंग होण्यासाठी धडपडू लागला. पहा, साधं संगीताचं वेड कुठं कुठं घेऊन जात आहे त्याला आणि कोणकोणत्या गुरुकडे नेत आहे. पण संगीत आवडतंय म्हणून तो सगळे गुरुही स्वीकारतो, पण आमक्याने सांगितलं हा माणूस तपस्वी आहे, हा माणूस ज्ञानी आहे, हा माणूस समाधी धारण करतो म्हणून ते त्याचं मन त्याला स्वीकारत नाही, म्हणजे तिथे त्याची व्यक्तिपूजा वाटते त्याला. असा हा नरेंद्र. आता सुद्धा अभ्यासाच्या खोलीत सगळीकडे पुस्तकं पडली होती, तरी एक तंबोरा, एक पखवाज गवसणीच्या आडून संगीत लुब्ध संगीत वेड्या नरेंद्रला खुणवत होता. तर त्याला आता ज्वालाप्रसादाकडे जावं असं वाटत होत. पण पुढे वाढत जाणाऱ्या अभ्यासाच्या पुस्तकापासून आता थोडा थोडा परमार्श घ्यावा असं एक वेळ त्याला वाटत होतं. एफएचा अभ्यास कमी झाला म्हणून आता रिकामपण घडलं होतं असं मुळीच नाही. जो अभ्यासू असतो, जो जिज्ञासू असतो, तो नवीन नवीन काहीतरी शोधतच असतो. ब्रह्म समाजात नियमाने हजेरी लावणं तो एक आपलं पवित्र आणि नैतिक कर्तव्य समजत होता, कारण तिथली शिस्त, टापटीप, नियमित वेळेनुसार कार्यक्रम पडणं या गोष्टी त्याला फार आवडत होत्या. महर्षी देवेंद्रनाथांवर त्याची श्रद्धायुक्त भक्ती होती. आचार्य केशव सेनांच्या वक्तृत्वावर तो लुब्ध होता. या समाजाला मुळापासून ढवळून काढण्याचं सामर्थ्य त्यांच्या वाणीत होतं. समाजातलं त्याचं प्रवचन ऐकताना जणू त्याच्या सगळ्या अंगाला कान फुटत, पण वाटत राहायचं खरंच यात काही आहे का नुसती वाक्सिद्धी, विद्वत्तेची बडबड. ब्राह्मो समाजाचं मूळ ब्रह्मसभा, त्यात राजा राममोहन राय त्यांच्या बहुमुखी आणि सर्वांगीण प्रतिबद्दल त्यांना सगळ्यांनाच त्याचं नवल वाटे. एकट्या माणसानं इतकं भव्य दिव्य काम केलं कसं असा प्रश्न पडे. परत अशा वातावरणात सर्व परिवार, सर्व समाज त्यांच्या विरुद्ध आव्हान देऊन उभा होता. त्यावेळी या महापुरुषाने, राजाराम मोहन रायने, प्रभावविरुद्ध पोहणं कसं केलं असेल. प्रथमदर्शी समाज घातक वाटावा, पण अंतःकरणात सर्व समाज उपेक्षितांविषयी खरंखुरं प्रेम आणि कळकळ. त्याचप्रमाणे आम्हाला आमची राष्ट्रीय सभ्यता आहे, आमचं वाङ्मय आहे, सर्वसमर्थ अभिव्यक्ती आहे असं निसर्गिकपणे बोलणारा, कुणाची भीडभाड न ठेवणारा आणि वागणारा आद्य महापुरुष. पण त्याच्या परंपरात आत्ता जे चाललंय ते कितपत सुसंगत आहे काही कळत नाही. साफसूप परीटघडीचे कपडे घालून येणारे ब्राह्मो आणि संपूर्ण ख्रिस्ती मनाचा प्रभाव दाखवणारी तिथली वागणूक, उपेक्षित संपले समाजातले असे समजून त्यांच्याकडे तोंड फिरून चाललेल्या प्रार्थना, सभा, प्रवचन, महर्षी खूप मोठे अधिकारी पुरुष यात शंका नाही, पण त्यांच्या नेतृत्वाभोवती गूढ आध्यात्मिक वलय सारं मोठं अद्भुत वाटतं. आचार्य केशवचंद्र, प्रतापचंद्र, विजयकृष्ण, शिवनाथ शास्त्री सारेच खूप विद्वान आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. पण त्यांची विद्वत्ता, त्यांचं मोठेपण, त्यांचं पांडित्य सारं काही ब्रह्म समाजाच्या विधी निषेधाच्या चार भिंती पलीकडच्या समाजाला त्याचा काय उपयोग. ईश्वर या संकल्पनेविषयी तो असाच साशंक असे. हिंदूंच्या 33 कोटी देवता आहेत म्हणे, त्यात नवीन भर टाकायला सामान्य हिंदू श्रद्धाळू केव्हाही तयार. कुठल्याही दगडाला शेंदूर लावला की तो ताबडतोब देव होतो. इतका असूनही गंगा मैया त्यांचा देव, वड पिंपळ त्यांचा देव, डोंगर पर्वत त्यांचा देव, नाग सर्प वाघ सिंहासारखी हिंस्र श्वापदे त्यांचे देव. हिंदूंना देवाचा कंटाळाच नाही, वाटेत चर्च लागले की तो नतमस्तक होईल. पदरी उदंडर लेकरे असले तरी दुसऱ्यासाठी पिराला नवस करेल. फकीर आवली भोजनाला बोलवेल. घरातल्या मंगल कार्याचं निमंत्रण इतर देवता बरोबर मशिदीत जाऊन देईल. देवाचा भारी सोजबॉ या हिंदूंना. याच्या उलट हे सारे एकेश्वरी पंत, यांना जणू देवांनाच कानात येऊन सांगितलंय की फक्त अमुक म्हणजे मी, बाकीचं सारं पाखंड. ब्राह्मो समाजाची वाटचाल नेमकी त्याच्या दिशेने चालू आहे. त्याची निराकाराची उपासना आहे, मूर्तीपूजेचा निषेध आहे,
धारणा सर्व ठीक असतात, पण ज्याला समाजाजवळ जायचंय किंवा समाज जवळ घ्यायचंय त्याला असले अभिनिवेश ठेवून भागत नाही. सामान्य शेतकऱ्याला आणि मजुराला हा निराकार ईश्वर कसा समजून देणार? आणि नाही समजून देणार मग हे पांडित्य, ही विद्वत्ता, हा थाट, हे संगीत, या प्रार्थना, ही प्रवचन कुणासाठी? फक्त सुशिक्षितांसाठी? एकूण सर्व देशाचा आणि समाजाचा विचार केला तर असे सुशिक्षित एकच काय, अर्धा टक्का तरी भारतात भरतील काय? धर्म मला इथं एकच नवल वाटतं, नेहमी मी पाहतो की आपला बहुसंख्य देश इंग्रजी जाणणारे फक्त 5-10% असतील, पण आपल्याकडे मराठीत सुद्धा आता सगळीकडे इंग्रजी सुरू झालंय. तो स्पून घे, तो क्रो पाहिला का, त्या लॅडर चढ, म्हणजे मराठीचं इतकं 5 वाक्य धड मराठीत बोलता येत नाही, राष्ट्रभाषा हिंदी आहे त्याच्यात बोलता येत नाही, आणि जास्तीत जास्त सगळा मारा इंग्रजीचा चालतो. याचा आपण याच्यातून बोध घ्यावा, याचा याच्यातून आपण बोध घ्यावा. आणि मग याच्या पुढच्या भागात मी अजून त्यांची वाटचाल कशी चालणार आहे आणि ते आपल्या ध्येयापर्यंत, ध्येय म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात जी सतत खळबळ चालली आहे ती केव्हा शांत होणार आणि गुरु कसा ते स्वीकारणार ते आपण पाहू. पुनश्च तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि पुन्हा सांगेल की पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ केंद्रावरून मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि या केंद्राच्या घोषवाक्यानुसार खुश रहो और खुशिया बाटो. धन्यवाद.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ केंद्रावरून मी आपल्याशी गेले कित्येक दिवस संवाद साधतोय आणि आपला विषय आहे मला भावलेले स्वामी विवेकानंद। आणि आपण आता या टप्प्यावर आलेलो आहे की गुरु त्यांना प्रत्यक्ष भेटतोय, त्यांना आवाहन करतोय, पण ते अजून त्याला स्वीकारायला तयार नाही आहेत। ते त्याच्याकडे एखाद्या अनपेक्षित अपरिचित माणसासारखं पाहत आहे, कारण नरेंद्रचा गाभाच आहे मुळी। जे पटले ते स्वीकारले, जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत स्वीकारलं जात नाही। तर आपण काल आलो होतो मागच्या भागात की ब्राह्मो समाजाबद्दल त्यांना प्रथम प्रचंड आकर्षण होतं आणि ब्राह्मो समाजाच्या ज्याच्यात ते प्रचंड ओढले गेले होते, पण त्यानंतर काही काळानंतर त्यांच्या हेही लक्षात आलं की हा समाज समाजामध्ये कितपत बदल घडवू शकेल आणि जो समाज समाजात बदल घडवू शकत नाही आणि निवडक लोकांपुरता राहतो त्याच्यात त्यांचं मन रमणं शक्यच नव्हतं। आणि मग शेवटी 1% लोकांना जे समजणार नाही, फक्त देशातला 1% लोक ज्याच्यात सहभागी आहे आणि 99% जनता दूर आहे, अशा समाजाचं अशा संप्रदायाचा आपल्याला काय उपयोग आहे? धर्म ही गोष्ट का अस्तित्वात आली हे समजू शकतं, पण ईश्वरही खरंच का महत्वाचा आहे? आज ज्यांना देव म्हणून पूजलं जातं ते त्यांच्या काळचे थोर प्रजावत्सल, प्रजापालक, पराक्रमी, राजकारणी, तत्वज्ञ असे आदर्श महापुरुष होऊन गेले। अनेक वर्ष झाली तरी त्यांचा आदर्श तसाच जाज्वल्य आणि झळझळीत राहिलाय। त्यांचं पूजन झालं तरी एक वेळ समजू शकतं, पण देव म्हणून का? देव म्हणलं की कर्मकांड आलं, सोळोवळं आलं, पाप पुण्याच्या कल्पना आल्या, स्वर्ग नरक आणि बाह्य देखावा हे सर्वच आलं। देवानं अमुक केलं, नितमुक केलं असं सर्व सांगत असतात। त्या हजारो लोकांमधून एकही विभूती अशी निघू शकली नाही की जी म्हणू शकेल होय होय देव म्हणतात ना, तो मला दिसला, मी पाहिला, मी त्याच्याशी बोललो किंवा त्याने मला असं सांगितलं, अशी प्रत्यक्ष प्रचिती तर कोणाचीच नाही। पण त्या कधी न दिसणाऱ्या देवाचं प्रेम अंगी दाटून येतं म्हणे, मग त्या भरात माणसं हसतात, रडतात, रस्त्यावरच्या खुशाल चेंडू जनावराप्रमाणे लोळतात, जमतील तसे वेडाचार करतात। या लोकातले हे ते काही वेळ राहतच नाही म्हणतात, मग जातात कुठे? देवलोकी गेले तर परतण्याची शक्यताच नसते, मग मध्येच नवीन कुठला लोक या लोकांनी उभा केलाय? एकदा विचारायला हवं एखाद्या मुरलेल्या ब्राह्मोला। तिथली साधनं निराकाराची, मग लक्षणंही तशीच, पागल आणि भाबडेपणाची। इंग्लिश दार्शनिक सडेतोड विचार मांडतात, पण त्याचे विचार खोडायची यांच्यापैकी कोणाची तयारी नाही। नरेंद्रांनी ठरवलं की जोपर्यंत असा कोणी महापुरुष भेटत नाही की जो म्हणेल मी होय मी देव पाहिलाय, तोपर्यंत आपण देव तर मुळीच मानणार नाही। संस्कारी मन गप्प बसणार नाही, ते आपल्या तळमळीला दारोदार फिरविल, पण होकाराचं उत्तर नाही आलं तर मन मारून आपण जगाला ओरडून सांगू ही ढोंगबाजी पुरे झाली, त्यानं कल्याण होणार नाही आणि उद्धार तर अजिबात होणार नाही। यात नसलेल्या देवाचा काही संबंध नाही, मग आपलं राम मोहनांसारखं झालं त्याची पर्वा करणार नाही। गजबजलेला रस्ता संपवून नरेंद्र उजवीकडे वळला, सर्वत्र गिचमीड बकाल वस्ती होती ती सारून एक मोठं मैदान विस्तारलं होतं. अधूनमधून हिरवळ लहान मोठ्या झाडांच्या मध्यभागी गच्च हिरवळीने वेढलेलं एक चर्च होतं. मावळत्या उन्हातही उन्हाला छेदून देऊन आभाळाच्या पोटात घुसू पाहणारी उंच उंच टॉवरची टोकदार शिखरं आणि क्रॉस सोनेरी प्रकाशात खुलत होते. स्वारी चर्चपाशी आली होती. सकाळी घनगंभीर ध्वनी करून लक्ष वेधून घेणारी ती अजस्र घंटा. घंटा एका मनोऱ्याच्या घुमटीत स्तब्ध होती. त्या खाली जडवलेलं घड्याळ मात्र इतक्या दूरवरून सहाचा वेळ दाखवत होत. खाली हिरवळीवर चर्चच्या धिप्पाड इमारतीच्या सावलीत छोटी छोटी गोजीरवाणी गोरी गुलाबी मुलं खेळत होती. झाडावरच्या चिवकाऊ देखील त्यांचा खेळ पाहण्यासाठी झाडावरून मैदानात लुडबुडत होत्या. पण ते पाहत रंगाळण्यासाठी नरेंद्रजवळ आता वेळ नव्हता. मुक्कामावर पोहोचायला 10 मिनिटाचा वेळ गृहीत धरला होता. त्यातून 29 मिनिटं उशीर झाला होता. त्याने आपली चाल अधिक जलद केली. पूर्वी एक समज होता त्यावेळी प्रार्थना स्थळ त्या मानाने बरंच जवळ होतं. पण आता केशवबाबू विरुद्ध बंड झालं. नवविधान ब्राह्मातून साधारण ब्राह्म समाज वेगळा झाला. केशवबाबूंनी आपल्या व्यक्तिगत हितासाठी समाजाच्या तत्वनिष्ठांना मुरड घातली. आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न कुच बिहारच्या वयस्कर राजेसाहेबाशी लावून दिलं. अर्थात केशवबाबूंनी ब्राह्म समाजाच्या सर्वश्रेष्ठीचा अवमान केला. आपल्या निर्विवाद नेतृत्वाला त्यांनी गालबोट लावलं. त्यामुळे नैष्ठिक आणि कर्मठ ब्राह्मचा वेगळा साधारण ब्राह्म समाज झाला आणि व्यक्तिपूजक केवळ केशवाभिमानी ब्राह्म समाजाचा नवविधानच राहिला. स्वतः गुरु देवेंद्रनाथ आपल्या प्रिय शिष्यावर रुष्ट होऊन आधीच बाजूला झाले होते. ते आता सर्वसाधारण ब्राह्मणांना कधी मार्गदर्शन करण्यासाठी तर कधी आशीर्वाद देण्यासाठी येत. विचार करता करता शिवनाथ बाबूचं घर दिसू लागलं. मंडळीची वर्दळी लक्षात आली. त्याने वेग वाढवला आणि सभागृहात प्रवेश केला.

आत कमालीची शांतता होती. व्यासपीठावर पांढऱ्या स्वच्छ चादरी अंथरल्या होत्या. खाली निळसर रंगाचं कालीन म्हणजे जाडशी मऊ कांबळी पसरली होती. व्यासपीठाच्या तिन्ही बाजूला नेटक्या दोन रांगा करून साधक बसले होते. व्यासपीठावर पांढऱ्या कपड्यांनी आच्छादलेलं एक छोटं टेबल होतं. त्यावर फुलांनी सजवलेल्या फुलदाण्या, मेणबत्त्यांचे स्टँड असे ठेवले होते. सगळीकडे धूपपात्रातून धूपाचा मंद अतिशय सुगंध असा सुवासिक दरवळ दरवळत होता. सर्वत्र वातावरणात एक प्रसन्नता लाभली होती, एक नीरव शांतता होती. प्रार्थना सभेची ही सुरुवात होती. प्रत्यक्ष प्रार्थनेला थोडा वेळ होता. ऑर्गनचे सूर वातावरणात निनादत होते. कोणीतरी गीतही म्हटलेलं असं दिसत होतं. अजून बरीच साधक मंडळी डोळे झाकून ध्यानस्थ बसली होती. नरेनाला आता आपल्याला हवं असं वाटणारं संगीत ऐकता येईल असं त्यातल्या पुष्कळांना वाटलं. नरेंद्र दत्तांना आम्ही आता गाण्यासाठी आमंत्रित करत आहोत. व्यासपीठावरून शिवनाथ बाबूंनी घोषित केलं. अर्थात आजच्या सभेचं प्रमुख पद त्यांच्याकडे होतं. ते न समजल्यामुळे नरेंद्र शिवनाथ बाबूंना नमस्कार करीत मागच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न केला. अरे नरेन, दा काय करतोयस तू? तुझ्या नावाचं घोषणा झालेली आहे, तू आहेस ना राखाल, मग कसली काळजी? चल तर मग. नरेन आणि राखाल उठले. राखालने तानपुरा घेतला. बघू, जरा थोडा लावला पाहिजे तो. खुंट्या बिळून ठीक असल्याची खात्री करून घेतली. नरेंद्रला हवं ते वाद्य मिळालं. त्यानं विरासन घातलं, पखवाजचं आवरण काढलं, दोन्ही बाजूच्या गाद्या बाजूला केल्या. नरेंची एक दमदार हळूवार थाप काळ्या शाईच्या तबलीवर पडली. अत्यंत मधुर ध्वनी उमटला. जणू काही पखवाज आधीच कोणीतरी लावून ठेवला होता. नरेंद्रने बैठक जमवली. ओंकार भरला. हळूहळू ओंकार विस्तारित गेला. संगीताच्या स्वराची विभूती माळून त्या ठिकाणी साक्षात अनुताप मूर्तिमंत वैराग्य आकार येऊ लागलं. जावे दिन आमार बिफल चलिये, आचिनात दिवानिशी आशापत निरखिये, दयानाथा असेच दिवस सफल जाणार का माझे? माझे जीवन असंच व्यर्थ जाणार का? त्याच्यात काही सार नाही का? रात्रंदिवस फार मोठी आशा धरून वाट पाहतोय तुझी. तू कसा येणार माझ्या निर्धन आयुष्यात? कारण तू तर सगळ्या तिन्ही भुवनांचा नाथ आहेस, मालक आहेस. साऱ्या त्रिभुवनाची एकमेव सत्ता तुझी श्रीमंती आहे. तू निदान माझ्या हिंदी झोपडीत, छोट्या झोपडीत कसं येशील? मला एकमेव आशा आहे, तुझ्याशिवाय अन्य कोणाकडे पाहू? प्रभो, ही माझ्या मनापासून मारलेली हाक ऐक आणि ये जो माझी झोपडी उजळायला आणि माझ्या झोपडीतला अंधार बाजूला करायला. बघ, माझ्या झोपडीची दार तुझ्यासाठी उघडी आहे. हृदय कुटी द्वार खुले राखी अनिवार, कृपा करी एक बार ऐसे की जुडावे बेई हे. म्हणजे माझ्या झोपडीचं दार उघडय, एकदा तरी ये आणि माझ्यावर कृपा कर. नरेंद्रने स्वराची आळवणी तीव्र स्वरात सुरू केली. अंतःकरणाला साथ घातली. निराकार निर्गुण निरंजनाच्या भेटीची उत्कटता उभी केली. निराकाराच्या निकेतनाच्या दर्शन घडवीत तो स्वराचे विविध आलाप लावत होता आणि आळवत होता निराकाराला निर्गुणाला. राखालचं मन मुळातच नाजूक. तानपुऱ्याची साथ करता करता तो इतका काही गहिवरून गेला की त्याच्या डोळ्यातनं मुक्तपणे अश्रू वाहू लागले. गाणं हळूच थांबलं. पखवाजालाही आठवत नसेल आपली काही साथ होती. सगळ्यात आधी भानावर आले ते शिवनाथ शास्त्री. आता ते पुढची काही घोषणा करणार. त्याच्या आधीच पितांबर चौधरी त्यांच्याकडे पाहून हात जोडत म्हणाले, फार चांगला भाव प्रस्थापित झाला आचार्य.

आमची विनंती आहे, आपण नरेनला आणखीन एक गीत गायला विनंती करा. शिवनाथ शास्त्री हसले, जणू त्यांच्या मनचंच कोणीतरी बोलून दाखवलं. ठीक आहे, नरेन त्याला तयार होताच गीत म्हटलं की रसाभिषेक रागदारी आली आणि अनुकूल तालही आला. पारंपरिक शास्त्रीय संगीताचा पाया घेऊन ब्रह्माचार्य चिरंजीव शर्मांनी वेगळंच संगीत शोधून काढलं होतं. अत्यंत शांत, संथ, तरी द्रुपद पद्धतीपेक्षा वेगळं. स्वरांचे भावानुकल रमणीय चढवतार इतके अभिनव की गीत प्रत्यक्ष वाचण्यापेक्षा त्या स्वरातून समजावं. नरेंद्र हा आचार्यांचा संगीत प्रिय चेला. त्याच्या पद्धतीप्रमाणे उभव गावा हा त्यांचा अट्टहास होता. स्वरानं अभिनय आणि व्यापक अभिषेक, स्वरांनाही अभिनय आणि व्यापक अभिशक्तीची किंवा अभिव्यक्तीची ते निर्माण करण्याची गरज असते. तो हे आचार्याकडनं शिकला होता. कितीतरी गीतं त्यांनी स्वतः रचली आणि आपल्या संगीत प्रतिभेनतीची अमर केली. सगळं अंतःकरण, सगळं मन ओतून नरेंद्रनाने यमन कल्याणाला सुरुवात केली. मन चलो निज निकितने हे गीत म्हटलं. त्या संगीत भिजल्या, संगीताने दाटलेल्या, संगीताने प्रभावी झालेल्या वातावरणात प्रार्थना सभेचे पुढील कार्यक्रम सुरू झाले. रात्री परतताना इंडियन मिरर चा 1875 सालचा एक अंक मुद्दाम मिळवून राखालनं त्याला दिला होता. त्यात आचार्य केशव सेनांचा एक लेख होता. त्याचं शीर्षकच होतं मुळी अ विजिट टू योगी ऑफ दक्षिणेश्वर. पुन्हा दक्षिणेश्वर, पुन्हा कालीमाता, पुन्हा तो लेख, ते शीर्षक. राखाल थेट घरापर्यंत त्याच्यापर्यंत होता. दक्षिणेश्वराच्या ठाकुरांबद्दल तो भरभरून बोलत होता. अनेक विधियोग आणि शास्त्र, तंत्रोक्त साधना याच्याबद्दल त्यांनी कशा आत्मसात केल्या ते सांगत होता. तरी आपल्या आराध्य देवतेचं आपण अपत्य आहोत असा सदैव भाव असतो. एखादी सिद्धी मिळाली की साधक स्वतःला स्वयंसिद्ध किंवा प्रतिपरमेश्वर समजायला लागतो. मग ठाकुरांचा भाव असा की आईनं खेळणी दिली त्याच्याशी खेळलो. शास्त्र सर्व शास्त्राभ्यास खूप मोठा असेल पण आई त्याही पेक्षा मोठी आहे. ते म्हणत असतात, आई तुझं ज्ञान घे, विज्ञान घे तुझं, मला फक्त तुझी शुद्ध भक्ती दे, मला तुझी फक्त शुद्ध भक्ती दे म्हणायचं. ठाकुरांबद्दलची नरेंची उत्सुकता चाळवली ती खरी रामदादानं. तिच्यात जिज्ञासा निर्माण केली ती प्रिन्सिपॉल हेस्टी साहेबांच्या उद्गारांनी. तिच्यात गहराई वाढवली ती आचार्य केशवबाबूंनी. आणि बारीक सारीक तपशील सांगत होता तो राखाल. अजून किती किती जण नरेनला भेटायला पाहिजे होती की तू ठाकुरांचं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी भेट, दर्शन घे, पण अजूनही मन स्वीकारत नव्हतं. आपल्याला एकदा निमंत्रण दिलं त्यांनी, स्वतःच दिलेलं. नरेन पडल्या पडल्या विचार करू लागला. वास्तविक परीक्षा संपल्यापासून हेच त्यांचं निमंत्रण त्याचा सारखा पाठलाग करत होतं. पण का कोणास ठाऊक, अजूनही मन तयार होत नव्हतं. हरिबोलची दी धुमाळी इतर भक्तांना त्या खऱ्या भक्तात खऱ्या मोठ्या भावाचा त्या धिंगाणा एखाद्या गीताच्या ऐन रंगात अगदी रांगत्या शिशूसारखं किंचाळून थैथय नाचत असताना एकदम निशब्द भाविष्ट होऊन जाणं हे आपल्या भावण्याच्या पलीकडचं आहे. तर पटण्याचा विषय दूरच राहतो. एकदा त्यांच्याकडे जायचंच, पण आज का उद्या याचं बळ येत नव्हतं. आणि सुरेन मित्राच्या घरचा तो आनंद उत्सव आठवत त्याने दिवा मालवला. नित्याप्रमाणे आधी पहाटे ध्यानासाठी तो उठला, तरी तेच चित्र मनाच्या चौकटीत शिल्लक होत. जराही धुसर झालं नव्हतं. पहाटे ते सकाळी 7 ध्यान संपतच नव्हतं. शेवटी आजीने माक मारली, नरेन नरेन बेटा खाली ये, आज इतक्या लवकर चहा नाश्ता. आजी, होय रे बाबा, आज माझा लाडका आला आहे माझा आजच्या चहा घ्यायला. अरे मी सोडून तुझा लाडका दुसरा कोणी होऊच शकत नाही. कोण आहे तो? खाली ये म्हणजे सांगते तो रामदादा. खाली ये म्हणजे सांगतो तो रामदादाचा आवाज होता. अरे तू होय, मग मी कशाला येऊ? तूच वर ये. मी काय तुझ्याकडे आलोय? मी माझ्या बहिणीकडे आलोय. ए दादा, आता मुकाट्याने वर ये,
नाहीतर तुझ्या सकट तुझ्या बहिणीला अगदी तिच्या सकट सगळा चहा नाश्ता एका दमात वर घेऊन मी. अरे बाबा लवकर जा नाहीतर ते भूत तुलाच काय हा तळमाजला उपटून वर नेईल, आजी लाडाने म्हणाली. म्हणून म्हणतो लवकर ये बऱ्या बोलाने, हास्याचा गडगडाट करत नरेन म्हणाला. रामदादा वर आला. आता रामदादा खरं म्हणजे नरेनचा मामे आजोबा, पण नातं होतं मित्रत्वाचं. कोण आपण आलात, नरेंद्र नाटकीपणाने भायाशी झुकून म्हणाला. चहा पिऊन झाल्यावर उपरण्याने मिशा पुसत म्हणाला, खरं म्हणजे मी तुझ्याकडेच आलोय बघ, हे मी ओळखलंच होतं म्हणून तर आलोय. ऐक आता, मध्ये मध्ये पाणी घालू नकोस, बोल. कोणताही आड पडतर न ठेवता बोलणारे, तुझ्या वडिलांचा म्हणजे विश्वनाथ महाशयांचा मी एक पौष्यपुत्र आहे असं समजतो. जरी नात्याने मामे सासरा असलास तरी मला ठाऊक आहे असल्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही, ठीक आहे. तर या नात्याने त्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मला निभवायची आहे. नरेन छातीशी हात जोडून स्तब्ध उभा राहिला. ऐकलं का, मी मध्ये मध्ये बोलत नाहीये. छान हुशार आहेस, पण आता ऐक, हसण्यावारी नेऊ नको. तुझ्या विवाहासाठी कोणा एका श्रीमंत महाशय बोस यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. एक प्रस्ताव आलेला आहे, तुझ्यासारखा हिरा त्यांना त्यांच्या कन्यारत्नासाठी पसंत आहे. स्वतः विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी दिदीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अमुक वेळी आत्ताच हे कार्य व्हावं, आत्ताच तू लग्न करावं असं कोणाचाच आग्रह नाही. तुझ्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी आहे, पण त्यांचा लोभ ना तुझ्या बाबूजींना ना तुझ्या मातेला, पण मुलाला एक संपन्न सासूरवाडी मिळावी आणि आपल्या परिवाराशी चांगला संबंध जुळावा अशी तुझी त्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने हे सर्व साहजिक आहे, म्हणून त्यांनी तुझ्यापाशी मला ही गोष्ट काढायला सांगितली आहे. पण तू कधीच त्याची दखल घेतली नाही. त्यांचं मन सदैव जपणारा तू आणि अशा तुझ्या विचित्र वागण्यामुळे ते व्यथित झाले, म्हणून ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि म्हणून हा विषय तुझ्यापाशी मी काढत आहे. पण विवाह म्हटल्याबरोबर तुझी निषेधात्मक वृत्ती त्यांना दिसली, त्यामुळे ते धास्तावून गेले. तेव्हा हे असं का व्हावं, आला का प्रश्न. नरेंद्राच्या डोक्यात आधीच असंख्य प्रश्नाने त्यातल्या त्यात देव आहे का, कोणी पाहिला का, हा प्रश्न त्याची पाठ सोडवत नाही. ब्राह्मो समाजाचा बेगडीपणा त्याची पाठ सोडवत नाही. निरनिराळे समाज, निरनिराळे प्रवाह याच्यातला तो विटलेला आहे. त्याला खरं समाजाशी, खरा माणसाशी बोलणारा चालणारा माणूस हवा आहे. आणि या शोधात आता वडिलांनी त्याच्या वर्गात एक मोठा अडसर निर्माण केलाय, विवाह. काय केला असेल नरेंद्रने पाहू आपण पुढच्या भागात. धन्यवाद. मी पुणेरी आवाज 107.8 FM वरून आपल्याशी रोज संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि या संवादातून मला जो बदल वाटतो की यामुळे माझे दिवसाचे तास नव्हे काही वेळा रात्रीतही मी मला पुणेरी आवाज मी तुमच्याशी संवाद साधतोय आठवतोय आणि आज आपल्याला काय बोलायचंय या विचाराने मी नेहमी गर्क असतो. थोडक्यात मित्रांनो दोस्तांनो, माझा वेळ तर मजेत चाललाय, तुमचाही जावा आणि आपलं घोषवाक्यच आहे, खुश रहो खुशिया बाटो. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम खुश बैठे हैं, हम प्यार से वो चीज खा रहे हैं जो हमें पसंद है, तो पूरी सिचुएशन तो हमारी एक्चुअली। सी द सिचुएशन इज ऑल अबाउट मी। मैं आराम से इस कुर्सी पे बैठी हूँ, मेरे सामने मेरी फेवरेट मिठाई है, मैं प्यार से खा रही हूँ, एवरीथिंग इज परफेक्ट, हैप्पी हैप्पी। और सामने से कोई आया, किसी ने एक लाइन बोल दी। इस केस में लाइन इतनी बहुत ज्यादा कड़वी भी नहीं है, लेकिन हो सकता है किसी ने कोई कड़वी लाइन भी बोल दी, कोई अब्यूजिव लैंग्वेज यूज कर ली, किसी ने झूठ बोल दिया, किसी ने डांट दिया। इस केस में तो कुछ भी नहीं था, इस केस में थोड़ा सा बोला कि आपको थोड़ी परहेज करनी चाहिए थी। हियर माय वर्ल्ड वॉज परफेक्ट, सब कुछ मेरे अनुसार था, लेकिन सामने से कोई आया, सामने से किसी ने एक लाइन बोली और वो एक लाइन ने मेरे पूरे वर्ल्ड को आउट ऑफ कंट्रोल कर दिया। मन डिस्टर्ब्ड, फीलिंग्स डिस्टर्ब्ड, फिर वर्ड डिस्टर्ब्ड, काफी देर तक डिस्टर्ब्ड। मीनिंग वन लाइन, किसी की एक लाइन मेरी इस दुनिया को एक घंटे के लिए डिस्टर्ब कर सकती है। और ये भी हो सकता है कि अगली बार जब आप वो उनसे मिलेंगे तब भी आपको वो वाली बात याद आ जाएगी। सो इट विल नॉट इवन रिस्ट्रिक्ट टू दिस वन आवर। ये हो सकता है कि इट स्टेज ऑन माई माइंड एंड इट कम्स बैक टू माई माइंड लेटर ऑन। शायद कभी जब वो लड्डू खा लिया तब वो बात याद आ जाएगी, या शायद वो बहन सामने कभी आ जाएगी तो वो बात याद आ जाएगी। मतलब माई माइंड, ये हमारा एक्सरे है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार, अल कपड़े मी रसिक श्रोते हो नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी अर्थात अलककार मित्रांनो, तुमच्यासाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि अलकप्रेमी रसिक श्रोते हो, गेल्या 4 वर्षांपासून तुमच्या पसंतीस उतरलेल्या, तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 24 मे आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 204। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 203 मध्ये एकापेक्षा एक झकास जबरदस्त अलक आपण ऐकल्यात आणि दमदार प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात। वा अलकप्रेमी रसिक श्रोते, तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या ऐकल्या की मूडभर मांस अंगावर चढतं आणि मग नव्या उमेदीने पुन्हा पुढच्या कार्यक्रमाकडे आरजे जगदीश वळतो। यावेळेला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण साकव्य कला मंच, साहित्य कला यांचा सुमधूर मेळ साधणाऱ्या या मंचाकडून दरवेळेला स्पर्धा घेतल्या जातात। सध्या स्पर्धा क्रमांक 81-82 काहीतरी सुरू आहे आणि त्याच्यामध्येच एक स्पर्धा अलकसाठी घेतली गेली, अर्थात त्याचं परीक्षण अलककार मनादे म्हणजेच मयुरी देशपांडे यांनी केलं। आणि त्या समूहामध्ये मी असल्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की या समूहात ज्या अलक विजेत्या ठरल्यात त्या अलक मला पाठवा, आपण त्या अलक सादर करू। आणि त्यातली पहिलीच अलक आरजे जगदीश सादर करतोय ती अलक आहे मीरा रोड येथील अलककार विलास कुलकर्णी यांची। अलककार विलास, पुणेरी आवाज 107.8 FM अलकची झलक या कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि स्पर्धेत विजेते ठरल्याबद्दल तर खरंच खूप खूप खूप अभिनंदन। अलककार विलास, तुमच्याबद्दल मला 2 मिनिटं बोलावंच लागेल, कारण तुम्ही अवलीय व्यक्तिमत्व आहात। तुम्ही अक्षरशः साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहात। उत्तम समूह प्रशासक आहात, नाही तर काही समूह प्रशासक अक्षरशः आडमुट्या धोरणाच्या असतात। अमुक एका व्यक्तीशी बोलायचं नाही, तमुक एका समूहाशी संबंध ठेवायचे नाहीत, अमुक करायचं तमुक करायचं, मी म्हणेन तसंच करायचं, स्वतःची अक्कल काय, स्वतःची लायकी काय असं न पाहता समूह चालवणारे पैशापासली झाले। पण अलककार विलास, लावणीकार विलास, इतकं सुंदर साहित्य तुम्ही निर्माण करतात तरीही साहित्याचा समूह आदर्श पद्धतीने कसा चालवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे साकव्य, आणि अर्थात याचं श्रेय श्रीयुत पांडुरंग कुलकर्णी यांना सुद्धा जातच, पण तुमचं कौतुक खरंच। ऐकूया स्पर्धा विजेती अलक लग्न करण्याचं ठरलं, तिला कुणीच पसंत पडेना कारण ते निष्कलंक पती हवा होता। आता ती तयार झाली आहे, आता ती तयार झाली आहे कारण एका सखीने तिला आरसा आणि त्याच वेळा पौर्णिमेचा चंद्रही दाखवला. अलंकार विलास, ज्या सखीने तिला आरसा दाखवला तिला मानाचा मुजरा, जिने तो चंद्र दाखवला तिलाही म्हणजे त्या सखीला मानाचा मुजराच, आणि तुमच्या प्रतिभा शक्तीला मानाचा मुजरा. म्हणजे पुणेरी आवाजवर पहिल्यांदाच तुम्ही अलग पाठवताय, पण मी अलग तुमच्या वाचतो म्हणजे अलीकडे लिहायला लागलाय, पण छान लिहिताय, अभ्यासपूर्ण लिहिताय. अर्थात मनादेंनी ही अलग विजेती ठरवले, म्हणजे मी कोण सांगणार, पण मला ही गोष्ट आवडली. आरसा दाखवला म्हणजे तू निष्कलंक आहेस का, आणि पौर्णिमेचा चंद्र दाखवला, चंद्रावरही डाग आहेत ते दुरून दिसत आहेत, तर प्रत्यक्षात किती असतील, केवढा सुंदर विचार आणि किती सुंदर कथा तुम्ही रचलीत, मला प्रचंड आवडली. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. पुढची साकव्यामधील विजेती अलक आहे, डिचोली गोवा येथील, अर्थात आपल्याकडे वारंवार अलक लिहिणाऱ्या अलककार कुमारी साधना पांडुरंग आरोंदेकर. भुकेलेल्या पोराला कडेवर उचलून ती उभी होती. दर कमी कर तो गरजला, पण पोटाची भूक कशी कमी करू. आवाजात अदब होती. तो हसून चालता झाला. अलककार साधना, तुमच्या नावाप्रमाणे तुमची साधना अप्रतिम आहे, अफाट आहे. तुम्ही खूप काम केलंय स्वतःवर, तुमच्या स्वतःच्या साहित्यावर. स्वतःचं साहित्य तुम्ही तटस्थपणे त्रयस्थपणे बघितलंय आणि मग उत्तम साहित्य लिहिण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न केला, म्हणून इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमची कलाकृती विजेती ठरली. आणि बघा ना, पण पोटाची भूक कशी कमी करू. एका वाक्यात तुम्ही गरिबीचे चटके, श्रीमंतांचा माजोरीपणा आणि सरकारची अनास्था तुम्ही दाखवून दिलीत. गरीबालाच त्या ठिकाणी आपण बार्गेनिंग करतो, त्याच्याबरोबर बसून त्या ठिकाणी आपण हिशेब करतो, पण श्रीमंत म्हणजे मॉलमध्ये गेलो तर चिकटवलेल्या किमती ज्या आहेत त्या किमतीने आपण वस्तू का बरं विकत घेतो. विचार करायला लागणार तुमची अलग आहे. साकव्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पुढची साकव्यामधील विजेती अलग आहे, रोहा येथील अलककार सौ अचला धारक, अर्थात अलककार अचला. तुम्ही नियमितपणे पुणेरी आवाज 107.8 FM वर अलक लिहिताच आणि परिणामकारक अलक लिहिता आणि या समूहात तुम्ही विजेते ठरलात, अभिनंदन. तो लहान असल्यापासून त्याच्या आईने कष्ट करून आई बाबांच्या दोन्ही भूमिका बजावून त्याला मोठं केलं होतं. तुझं आराध्य दैवत कोण असं मित्रांनी विचारल्यावर त्याने आईकडे बोट दाखवले. वा अलककार अचला, आई आई असते, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर याचं मधुर मिलन म्हणजे आई. आणि आई खरंच आपल्याला घडवते, आई आपल्याला मोठं करते, संस्कारित करते, सुशिक्षित करते आणि आपल्याला आपल्या पायावर उभं करते. म्हणून आपलं आराध्य दैवत आई आणि बरं का बाबा सुद्धा. या अलकमध्ये बाबा नाही आहेत, आईने दोघी दोन्ही भूमिका बजावल्यात, म्हणून आई, अन्यथा आई वडील हेच आपलं आराध्य दैवत. आपल्या श्री गजाननाने सुद्धा आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्या आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घातली असं म्हटलं. वा सुंदर. पुन्हा एकदा साकव्याच्या विजेत्यांचे अभिनंदन. आणखीन काही अलक येणार आहेत, त्या पुढच्या समूहामध्ये पुढच्या वेळेला आपण घेऊ. अलककार मयुरे देशपांडे, उत्तम परीक्षणाबद्दल तुमचं अभिनंदन. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले, धानोरी पुणे 15 येथून अलककार श्रावणी संदीप गुंड. आज तो घरातच दारूपीत बसला होता, त्याच्या जवळच त्याचा लहान मुलगा खेळत होता, तेव्हा चुकून नकळत दारूचे दोन घोट त्या पोराच्या पोटात गेले. आपल्यामुळे आपल्या मुलाला वाईट सवय लागू नयेत म्हणून त्याने त्याच दिवशी लगेचच दारू कायमची सोडली. वा अलककार श्रावणी, दारू सोडण्याचा हा अत्यंत उत्तम असा मार्ग आहे. दारू सोडवण्याचा म्हणा, दारू सोडण्याचा म्हणा, खरंच किती उत्तम झालं ना. म्हणजे दोन घोट त्याच्या पोटात गेले हे अतिशय वाईट झालं, त्याचा थोडा वेळ परिणाम दिसेल, पण पुढचे दुष्परिणाम या एका प्रसंगामुळे टळले. उत्तम प्लॉट रचलात, खूप छान, अभिनंदन. ऐकूया गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहणकर. सोनापूर कॉम्प्लेक्स मध्ये लिहितात, जवळ बसलेल्या जोडप्याकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, माझा प्रेम विवाह झाला असता तर यांच्यासारखेच आम्ही एकत्र ज्यूस प्यायलो असतो. काही वेळा त्या दोघा प्रेमविरांमध्ये ज्यूस वरून कडाक्याचे भांडण झाल्याचे त्याने ऐकले. अलककार उपेंद्र, मला लगेचच हसू आलं. हसू अशासाठी आलं की कसं असतं ना, दुसऱ्याचं आयुष्य आपल्याला नेहमी चांगलं वाटतं, पण ते चांगलं असतंच असं नाही. दुरून डोंगर साजरे, पण तुमची अलक मिश्किल आहे, भन्नाट आहे, खूप छान. कोल्हापूर येथून अलककार विद्याकुंभार लिहितात, लहानपणीच तिचे वडील देशासाठी शहीद झाले, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते. काही वर्षांनी ती शिकून मोठी झाली आणि तिने आपला अर्धा पगार देशासाठी शहीद झालेल्या गरीब कुटुंबांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. अलकर विद्या मानाचा मानाचा मुजरा तिला आणि ही कल्पना सुचली. म्हणून तुम्हाला सुद्धा ही कल्पना की असा विचार पुढाऱ्यांना काय येत नाही, इतकी गडगंज संपत्ती कमवतात, कोणत्या जन्मासाठी साठवून ठेवतात आपला पैसा, हा शासकीय कामासाठी किंवा अशा शहीद कुटुंबांच्या पुनरुत्थानासाठी का बरं वापरला जाऊ नये. एक दमदार विचार मांडला, दमदार विद्या दिली, त्याबद्दल धन्यवाद. सांगली येथून अलकर अरुणा गर्जे लिहितात, तुम्ही सुद्धा डॉक्टर होण्याची इच्छा असतानाही परिस्थितीमुळे डॉक्टर होऊ शकला नाही. आज आपल्या हुशारीमुळे तो IPS अधिकारी झाला. परंतु जेव्हा आपल्या सरांना पेपर फुटी प्रकरणात अटक झालेली पाहून एवढंच म्हणाला, सर तुम्ही सुद्धा. अलकर अरुणा आत्ताच्याच नीट पेपर फुटलेल्या नीट प्रकरणावर नीट नेटकी अलग तुम्ही पाठवलीत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खरंच लेखक आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रसंगांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलकर अरुणा तुमची अलग. पण खरंच सर तुम्ही सुद्धा, किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर. ऐकूया वर्षाश्रेय टोपणनावाने नागपूर येथून अलग पाठवली आहे. अलकर सौ वर्षा श्रीकांत गंपावर. एकुलती एक असल्याने वडिलांची तब्येत बिघडली म्हणून जायची गरज पडली होती आणि तेव्हाच नवरा बाहेरगावी गेलेला होता. पण आता तिच्या समोर सध्याच्या परिस्थितीत मुलीला कुठे ठेवू हाच सर्वात मोठा प्रश्न होता. अलकर वर्षा बरं का, यात मुलीला कुठे ठेवू हा फार गंभीर प्रश्न आहे. कारण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाच्या अहवाली आपल्या मुलीला सहज करू शकतो विश्वासाने, कोणावर त्या ठिकाणी आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, तर याचं उत्तर नाही. अगदी आजोबांची प्रकरणं दिसतात, सख्या बापाची प्रकरणं दिसतात, मामांची प्रकरणं दिसतात, काकांची प्रकरणं दिसतात, तर मग हे आपले असतील तर गैरांवर भरोसा ठेवायचाच कसा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अलकर वर्षा बाकी सगळा प्लॉट ठीक आहे, पण शेवटचा प्रश्न मनाला चटका लावून गेला. वळूया पुढच्या अलककडे. रत्नश्रेय टोपणनावाने लिहिणाऱ्या पंढरपूर येथील अलकर जयश्री शिंदे लिहितात, वाऱ्याची झुळूक आपल्याकडे येताना पाहून बागेतील सारी फुले एकसाथ खुशीने गुणगुणली. तू परतून येता क्या क्या बात आहे, आज चक्क माझी वाट पाहत सर्वांनी एकसाथ सलामी दिली. ती झुळूक हसत म्हणाली, आम्ही कोमेजण्याआधी आमचा सुगंध सगळीकडे पसरवण्यासाठी तू आलीस. म्हणून फुलांनी हसत उत्तर दिले, वा अलकर जयश्री वरच्या अलक सारखीच ही अलक आहे, फक्त या अलक मधली खंत वेगळी आहे, या अलक मधलं शल्य वेगळं आहे, पण स्त्री सुरक्षित नाही हीच भावना यात सुद्धा अलक मधून व्यक्त झालेली दिसते. वळूया पुढच्या अलककडे. चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलकर सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात, आजी नवाकार मंत्र म्हणत होती. एक वर्षाची नात आजी एक शब्द बोलल्यावर करत होती. पाच शब्द आजी बोलली, मागे मागे ती पण बोलली. बाल मन कोरे असते वो. खरच अलकर कल्पना, बाल मन कोरे असते, त्यावर आपण जे चिकटवू जे लिहू जो ठसा उमटवू तो ठसा उमटतो. आणि तशाच प्रकारचं त्या ठिकाणी आयुष्य घडत असतं. त्यांचं आपण विचार करायला पाहिजे, आपण मुलांना काय द्यायचंय, संस्कार कसे द्यायचेत, किती द्यायचेत आणि कधी द्यायचेत. उत्तम अलग, उत्तम अध्यात्म तुम्ही अलग मधून मांडलेत, अभिनंदन. ऐकूया पुढची अलग. मनस्वी कलाकार टोपणनावाने लिहिणाऱ्या जामनगर गुजरात येथील अलकर सौ शीतल ईशी लिहितात, आज दोघी समदुःखी होत्या, एकमेकांच्या अश्रू पुसत मन हलके करत होत्या. एकीने मलम लावला व दुसरीने मनावर फुंकर घातली. नोकर मालक अंतर आज दूर झाले होते. अभिनंदन अलकर शीतल, खरंच तुम्ही दमदार आहात आणि स्वतंत्रपणे अलक लेखन करता याचा मला त्या ठिकाणी अभिमान आहे, आनंद आहे. कोणाच्याही दावणीला आपली लेखणी झुंपली की आपल्यातला लेखक मारला जातो, आपल्यातला व्यक्ती मारला जाऊ नये असं वाटत असेल तर या नोकर आणि मालकासारखं म्हणजे यांच्यासारखं नातं आपलं सुद्धा असायला पाहिजे, अगदी सहज हलकं फुलकं. ऐकूया पुढची अलग. सोलापूर येथून अलकर सौ विद्या चव्हाण माने लिहितात, आईने शिकवलं होतं, आईने शिकवलं होतं मुली ओवाळतात, शाप देत नाहीत. ती शांत राहिली, फक्त तिच्या डोळ्यातल्या तांबड्या ठिपक्यांना सोडून. अलकर विद्या, तिच्या डोळ्यातील तांबडे ठिपके याचा अर्थ रक्त ओकणारे डोळे, अपमानाने लालबुंद झालेले डोळे, अपमान गिळून त्या ठिकाणी गप्प बसलेले तरी अशांत असा अग्नी ज्या डोळ्यातून बाहेर पडतोय, राग बाहेर पडतोय, निग्रह बाहेर पडतोय असे डोळे. मला शाप द्यायचा आहे, मला त्या ठिकाणी मारायचं आहे, मला त्या ठिकाणी दणके द्यायचे आहेत, मला धडा शिकवायचा आहे, अशी सांगायची नजर. पण आपण खरंच माणसांना म्हणजे आपल्या मुलींना आपण असेच गप्प नाही का करत? खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलंकार मित्र बघा ना कसे एकापेक्षा एक सुंदर, आकर्षक, एकापेक्षा एक भारी अशा अलक पाठवतात. एकापेक्षा एक विषय असलेला सुंदर, रसाळ, दमदार, कसदार, कथाबीज असलेल्या अलक पाठवतात. अर्थात काही करंटे मात्र रेडिओ पुणेरी आवाजवरच्या अलक अलक असतात का? असा उगाच टाव फोडतात, नसतीलही, पण त्यातून तर शिकतील. तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट आकाशातून पडलात आणि शिकलात का? तुम्ही जर एवढे दर्जेदार अलक लेखन करताय किंवा लेखन करताय तर मग तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होत, पण नवोदितांना शिकू दे ना. मी पोट तिडकीना बोलतोय याचं कारण माझ्यापर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पोचू देत. तुम्ही कोणती अलक घेतात असं म्हणा, पण अलककरांच्या प्रतिभेला उगाच नाव ठेवू नका, त्यांना शिकू दे आणि त्यांना टिकू दे. धन्यवाद, लगेच परत येतोय, जाऊ नका कुठेही. पुढच्या भागात भेटू, अलकची झलक प्रयोग क्रमांक 200.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 24 मे 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 204 प्रयोग होऊन चौथा प्रयोग आता आपण सादर करतोय, म्हणजे द्विशतकोत्तर महोत्सव आपण सध्या सुरू केला आहे। आणि आतापर्यंत पहिल्या भागामध्ये एकापेक्षा एक छान अप्रतिम आशय विषय संपन्न अशा अलग तुम्ही ऐकल्यात। मनोरंजन प्रबोधन या दोन्ही गोष्टी अलगमधून सहज पद्धतीने घडवून आणण्याचा विचार उपक्रम अलगकार मित्र करत असतात, आणि त्याबद्दल सर्व अलगकारांचं अभिनंदन करून आरजे जगदीश प्रयोग क्रमांक 24 पुढच्या भागाकडे अर्थात भाग क्रमांक 2 कडे वळतोय। पहिली अलग आपल्याला पाठवले अक्लूज येथून अलगकार सर रूपमती पांडुरंगराव देशमुख। आज तिचा वाढदिवस म्हणून सर्वजण भेटवस्तू घेऊन आले। तिने मात्र केक कापून झाल्यावर कागदात बांधलेल्या गजऱ्याचा सुगंध हळूच केसात माळला आणि मंद स्मित करत लाजली। वा अलगकार रूपमती, नावाप्रमाणेच तुमची अलग आहे, फार छान। म्हणजे रूपाला निखार येतो तो गजऱ्यामुळे। एक गजरा 20 रुपयाचा त्या ठिकाणी 20,000 काम सहज करून टाकतो, आणि ही किमया ज्या नवऱ्याला साधली मला वाटतं तो आदर्श नवरा ठरण्यास पात्र आहे। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अलगकार चेतन सुरेश सतपाल विरार पूर्व येथून। पोलिसांनी त्याला कारागृहातील गेट उघडून जवळजवळ आत फेकूनच दिले आणि गेट बंद करून घेतले। काय रे बाबा, तुझा गुन्हा तरी काय? आधीपासून आत असलेल्या एका म्हाताऱ्या कायद्याने त्याला विचारले। काही नाही हो बाबा, मी फक्त लोकशाही असलेल्या देशात सत्य बोलण्याचा प्रयत्न केला, नवीन कैदी शांतपणे म्हणाला। त्यावर तो म्हातारा कैदी मिशीतल्या मिशीत स्वतःशीच हसला। अलगकार चेतन, चेतना जागवण्याचं काम तुमच्या हातून घडणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी आता जनप्रबोधन करायला सुरुवात करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन। कारण मागच्या वेळेला फेसबुकवर तुमची कविता ऐकली तेव्हा सुद्धा माझ्या मनात हेच विचार आले, आणि आत्ता ही कथा ऐकल्यानंतर सुद्धा माझा हाच विचार ठाम झाला। खरंच आपण कुणीतरी त्या ठिकाणी वसा घेतला पाहिजे, आपण कुणीतरी विडा उचलला पाहिजे आणि प्रबोधन केलं पाहिजे। लोकशाहीमध्ये आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य गदा आणली जाते, अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आपण मात्र ती स्वीकारतो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण दबून राहतो। अलगकार चेतन खूप खूप सुंदर। गोंदिया येथून अलगकार निसर्ग कवी या टोपण नावाने लिहित आहेत श्री किशोर कुमार मलेवार। तो सतत शेतात राबायचा, पण त्याला धान पिकात फारस उत्पन्न मिळत नव्हतं। कृषी मित्राने त्याला अर्ध्या शेतीत आंब्याचे झाड लावायला सांगितली। यंदा 4 वर्षाच्या झाडाला आंबे लागून भरपूर आंब्याचा नफा मिळाल्याने तो शेतकरी आनंदाने गदगद झाला। अलगकार किशोर कुमार, खरच शेतकऱ्याला आता एक पिकीपेक्षा दुपिकी शेती घेतली पाहिजे, बहुपिकी शेती घेतली पाहिजे, नगदी पिकं घेतली पाहिजे। धनधान्य अन्नधान्य शेतकरी घेईल तरच आपण सगळे जगणार आहोत हा विचार करून आपण त्याच्या मालाला किंमत दिली पाहिजे। आपण थेट शेतमाल आपल्या घरी आणता येईल का असा विचार करून शेतकऱ्याच्या वस्तूंना शेतकऱ्याच्या मालाला खऱ्या अर्थाने किंमत दिली पाहिजे, तर शेतकऱ्याचा मान सन्मान वाढेल आणि शेतकरी गुण्यागोविंदाने जगू शकेल। अन्यथा झाडाला लटकणे किंवा मग पेस्टिसाइड पिऊन आत्महत्या करणे, जंतुनाशक प्राशन करणे असा विचार शेतकऱ्याच्या त्या आधीच व्यथेने वेदनेने व्याकुळ झालेल्या डोक्यामध्ये येऊ शकतो. अलकर किशोर, तुम्ही अशा प्रकारचा विचार मांडला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ऐकूया ज्यांनी परीक्षण केलं आणि विजेता ठरलेल्या अलक आपण पहिल्या भागात घेतल्या, ते अलकचे महागुरु. म्हणजे मला माहीत होतं त्यांचे अलक किती आहे, म्हणून मी मगाशी त्यांना विशेषणं दिली नाहीत, त्यांना जास्त विशेषणं आवडतही नाहीत. अलकचे महागुरु, अलकचे परीक्षक, अलककार, समर्थ अलककार अशी ओळख आपण ज्यांची करून द्यायला हवी, असे अलककार म. नादे अर्थात मयूर देशपांडे तळेगाव दाभाडे येथून लिहितात, आज पिंपरी चिंचवड येथून लिहितात, आज तो एकदाही न अडखळता बोलत होता. कोणीतरी मागून कुजबुजले, किती मनापासून बोलतोय. अलककार म्हणादे, मनापासून बोलतो म्हणून तर तो न अडखळता बोलला. त्याला तसं बोलण्याचं त्या ठिकाणी सवय होती म्हणून तो न अडखळता बोलला. अडखळ बोलणं कधी असतं, ज्यावेळेला आठवायचं असतं, ज्यावेळेला भोगलेलं कमी आणि दाखवायचं जास्त असतं. पण तो सहज बोललाय कारण त्याने तेवढं भोगलंय, त्याची व्यथा त्याची वेदना त्याला जवळची आहे आणि तो सहजपणे मांडून मोकळा होतोय. व्यक्त होण्यासाठी अडखळणं शक्यच नाहीये. तो व्यक्त झालाय आणि म्हणून मनसोक्त बोलतोय, मनापासून बोलतोय आणि म्हणून तो अडखळत नाहीये. मला वाटतं बरेच अर्थ खरं म्हणजे या अलकमधून निघू शकतात, पण मला सध्या इतकंच सांगायचंय आणि इथे थांबतो. अलककार मयुरेश, उत्तम परीक्षण केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि अलककार मित्रांना अशाच प्रकारचं प्रशिक्षित करत राहा. अत्यंत दमदार उत्तम अशा अलक सादर करायला आरजे जगदीशला मग खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त होईल, आनंद लाभेल. धन्यवाद. यवतमाळेतून अलककार कल्याणी मादेश्वर लिहितात, आपला भूतकाळ विसरून परत नव्याने जीवन जगायचे असा 9 वर्षाचा संकल्प करून ती झोपी गेली. सकाळी दार उघडताच तिला तो दारातच उभा दिसला. अलककर कल्याणी दोन शक्यता आहेत, त्याने सुद्धा तिकडे तसा संकल्प केला असेल, तिने त्या ठिकाणी कदाचित भूतकाळ विसरायचा संकल्प केला आणि पुन्हा भूतकाळ तिच्या समोर आला. या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. तिसरी शक्यता सुद्धा अशी आहे की भूतकाळ विसरायचं आहे पण भूतकाळाने त्या ठिकाणी आपला भूतकाळ विसरायचं ठरवलंय आणि एक नवीन पद्धतीने तो इच्छा व्यक्त करतोय. आता त्या ठिकाणी त्याने एक पाऊल पुढे टाकलंय, आपण पुढचं पाऊल टाकावं असाही विचार असेल, किंवा कदाचित संकल्प फक्त संकल्पापुरता राहू शकेल. ऐकूया वनगे कुटुंबियांच्या अलग अर्थात आरजे जगदीशच्या अलगचे झलक कार्यक्रमातील आणखी एक आवडता कार्यक्रम कौटुंबिक अलग. पिंपळे सदागर पुढे येथून अलगकर सौ शैलजा महेंद्र वनगे लिहितात, ती सर्वांची लाडकी लग्न होऊन सासरी आली. सासरी तिला नवनवी नाती मिळाली आणि नात्यांच्या त्या सुंदर साखळीत तिने स्वतःला गुंफून घेतले. पण क्षणार्धात ती गंभीर झाली कारण नात्यांच्या त्या सुंदर साखळीत मुलगी या नात्याचा अभाव होता. अलककर शैलजा, मी नेहमी म्हणतोय म्हणत राहीन, तुमच्या अलकमध्ये प्रौढत्व आलंय. तुमची अलक कुमारिका नाहीये, बालिका नाहीये, ती प्रौढा झाली आहे आणि याचा मला प्राऊड आहे, याचा मला अभिमान आहे. तुमच्या आगळ्या वेगळ्या अलकला खरंच खूप खूप अभिनंदनाचा वर्षाव करूया आणि मानाचा मुजराही देऊया. ऐकूया पुढची अलक. अलककार महेंद्र वनिभाऊ हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, वधू परीक्षेला कंटाळलेली ती एव्हाना कांदा पोहे बनवण्यात इतकी निपुण झाली होती की तिने आपले एक कांदा पोह्याचे स्टॉल टाकले. तिच्या स्टॉल समोर सकाळ संध्याकाळ गर्दी जमू लागली. आता निवड तिच्या हाती होती. वा वा वा वा वा वा वा वा अलककर महेंद्र जिंकलात, अप्रतिम. अलककर शैलजा, जसं जुमी जे म्हणालात मुलगी या नात्याचा अभाव होता, म्हणजे घरात कोणालाच त्या ठिकाणी तिच्या पदरी तिच्या उदरी मुलगी जन्माला यावी असं वाटत नव्हतं. इथे सुद्धा मुलीने खरं जिंकलंय कारण तिने स्वतंत्र अस्तित्व. बघा, एकाच घरामध्ये दोन वेगळे विचार, म्हणजे विचार एकच पण दोन वेगळ्या पद्धतीने मांडले कसे जातात यासाठी पती पत्नीतलं नातं आणि एकमेकांच्या साहित्याला दिलेला त्या ठिकाणी पाठिंबा फार महत्वाचा आहे. दोघांनाही मानाचा मुजरा. ऐकूया रुकडी हातकडंगले जिल्हा कोल्हापूर येथून अलककार सौ क्षितिजा कुलकर्णी लिहितात, आज तिनं ठरवलंच होतं 2 पावलांच्या पुढाकारासाठी 4 पावलांची माघार घ्यायची. पण पुढे टिंबटिंब आहेत अलककार क्षितिजा आणि ते टिंबटिंब फार महत्वाचे आहेत. ते टिंबटिंब म्हणजे त्या ठिकाणी कदाचित कदाचित माघार घ्यायची ठरवलं पण घेता आली नाही. तिने ठरवलंय आणि तिला त्या ठिकाणी माघार घ्यायला प्रवृत्त केलं नाहीये, परावृत्त केलेलं आहे. कदाचित त्या ठिकाणी तिला माघार घेण्यामध्ये अडथळे आणण्यात आलेले आहेत, कदाचित त्या ठिकाणी तिचा विचार बदलला आहे. पण मला असं वाटतं की हा विचार फार महत्वाचा आहे. दोन पावलांच्या पुढाकारासाठी चार पावलांची माघार घ्यायचा, तिचा विचार विकासाच्या दिशेने झपझप पावलं टाकण्याचा नाही, तर तिचा विचार विकासाच्या दिशेने आश्वासक पावलं टाकण्याचं आहे. अप्रतिम अलंकार क्षितिजा क्षितिजाला गवसणी घालणारी तुमची अलक नेहमीप्रमाणे दमदार आणि तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुणे येथील अलंकार सौ नंदा गायकवाड जवळजवळ 2 वर्षानंतर आपल्याकडे अलक पाठवत आहेत. मंद जळणारा दिवा हेच त्याचे आकर्षण होते. इकडून तिकडून तो पतंग दिव्याभोवती घिरट्या घालत होता, मध्येच ती मंद ज्योत फडफड करत होती. जणू सांगत होती त्याला, दूर हो, मी तर जळत आहे कारण जळणे हा माझा धर्म आहे. ऐकले नाहीस तर खाक होणे तुझे कर्म असेल. अलकर नंदा, जगी सात सांगतात प्रीत पतंगाची खरी, ती खरी प्रीत तुम्ही ते सांगितली पण त्यातली प्रीत तुम्हाला कळली नाही, म्हणून कदाचित खाक होणे कर्म असेल, जळणे हा माझा धर्म आहे. जळणे म्हणण्यापेक्षा प्रकाशित होणे करणे हा माझा जन्म आहे आणि ह्यासाठीच त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी माझं आयुष्य खर्ची केलंय. तू मात्र नाहक बळी पडू नकोस, मी ज्वाला आहे आणि ज्वालेच्या वाट्याला गेलास तर राख होईल, हे प्रेमाचं समजवणं असेल, कर्माचं नक्कीच नाही. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अमरावती येथून ऍडव्होकेट अलंकार सौ सुलभा गोगरकर यांनी. अलंकार सुलभा, तुम्ही कविता लिहिताय, कविता तपासायला पाठवता, मला खूप छान वाटतंय की तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती आहे. अगदी अलग सुद्धा तुम्ही अशा शिकत राहिलात आणि आता छान छान अलग लिहिता. अलंकार सुलभा लिहितात, अधिक महिना म्हणून ती खुश होती माहेरी जाताना, पण भाऊ सावत्र वहिनी कशी वागेल, आई बाबा नव्हते तिला. तिने घरात पाऊल ठेवताच वहिनी म्हणाली, तुम्ही आलात, आता सगळं अधिकचं होणार, तुमच्या पावलाने लक्ष्मी येणार. वहिनीकडे गोड बातमी असल्याचे तिला कळले. अधिकातले अधिक वाण, ती म्हणाली, वा अलंकार सुलभा, सुलभ पद्धतीने नातेसंबंध मांडण्याचा तुमचा हा अट्टाहास मला वाटतं खरंच जमेची बाजू आहे. तुमच्या लेखनातील दमदारपणा आहे तो हाच आहे, किती सुंदर. आणि ती येणार, वहिनीकडे गोड बातमी असल्याची तिला कळले आणि तिला म्हणजे वहिनीला लक्ष्मी हवे, यात स्त्रीचं महत्व सुद्धा तुम्ही अधोरेखित केलं. मानाचा मानाचा मुजरा. मला इथे पुन्हा एकदा मागे वळायचं आहे, अलंकार मयुरेश देशपांडे यांना मानाचा मुजरा द्यायचा आहे. अलंकार मयुरेश, तुम्ही वारंवार या सगळ्या माणसांना, सगळ्या अलंकार मित्रांना वारंवार प्रशिक्षित करता, वारंवार शिक्षण देता, त्यांच्या त्या चुका सांगता, म्हणून एकापेक्षा एक छान अलक हे सगळेजण लिहायला लागलेत बरं का. तुम्हाला खरंच मानाचा मानाचा मुजरा. नागपूर येथून अलंकार सौ स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात, रस्ता क्रॉस करताना एका दिव्यांग मुलाला दुसऱ्या दिव्यांग मुलाने हात दिला, बघे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात दंग होते. अलंकार स्वप्ना, माणूस की मानवता जपण्याचं काम दिव्यांगाने दुसऱ्या दिव्यांगासाठी केलं आणि बघ्यांनी म्हणजे जे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लुळे पांगळे आहेत ते बघे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत, कारण तीच आपली आता संस्कृती झाली आहे आणि मग त्याच्या रील्स बनवणार, रीला बनवणार आणि जगामध्ये त्या ठिकाणी स्वतःची पाठ थोपवून घेणार. पण दिव्यांग म्हणजे म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामासी येतो, तसा एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कामाला आला, एक दुःखी दुसऱ्या दुःखीच्या कामाला आला आणि त्याचं दुःख त्याला कळलं, पण बघ्यांना मात्र त्याच्यात इव्हेंट दिसला तो असा. फार छान. वळूया पुढच्या अलककडे, म्हणजे या कार्यक्रमातील 24 मे 2026 कार्यक्रमातील शेवटची अलक. नाशिक येथील अलककार मृणाल प्रभूने लिहितात, आपल्याला जावई शिकलेला सदन व चांगल्या कंपनीत नोकरी करणारा मिळाला म्हणून ती भलतीच खुश होती, पण त्याच्या आपल्या मुलीशी असलेल्या आढ्यतेचे आणि तुसडेपणाचे वागणे बघून आता तिला पश्चातापही होत होता. आपण लेकीला भरपूर भौतिक सुख मिळेल असे स्थळ बघितले, पण तिच्या मानसिक सुखाचे काय. अलंकार मृणाल, शेवटची वळ नसती लिहिली तरी चाललं असतं. खरंच आपण बऱ्याच वेळेला भौतिक सुखाच्या आहारी जातो, संस्कार, सुसंस्कृतपणा, बाणेदारपणा, त्यानंतर शहाणपण, त्यानंतर माणुसकी, मानवता, अशा काही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या शाश्वत मूल्यांचा विचार करतो का? करत नाही. आणि म्हणूनच कदाचित अलंकार मृणाल तुम्ही ही अलग पाठवून जोडीदार कसा शोधायचा, जावई कसा शोधायचा किंवा सून कशी असायला हवी याचा एक प्रकारे धडाच लोकांना दिलात आणि अलगकार मित्र नक्की समजून चुकले असतील, कारण अशा पद्धतीने आपण श्रीमंतीच्या मागे धावतो आणि आपल्या हाती नंतर मात्र पश्चाताप येतो. आधीच योग्य तो विचार करणं कसं आवश्यक आहे हे तुम्ही इथे पटवून दिलं. खूप खूप सुंदर, धन्यवाद. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. पुढच्या म्हणजे 31 तारखेच्या कार्यक्रमात मे महिन्यातील शेवटच्या रविवारी आपण पुन्हा भेटू.

0: शब्द में ही सारा मीनिंग है। पर स्थिति, किसी और की स्थिति, वो पर स्थिति है, किसी और की स्थिति है, और ये स्वस्थिति है, ये मेरी स्थिति है। आज हम अनअवेयर, क्योंकि सबने कहा, हमने भी मान लिया, सबने कहा जैसी परिस्थिति वैसी स्वस्थिति, और परमात्मा ने आकर सिखाया वो परिस्थिति और ये स्वस्थिति किसकी चॉइस है। टोटली ये टोटली मेरी चॉइस है, और एक बार वो करना शुरू करेंगे तो धीरे धीरे अगली स्टेज आ जाती है कि जैसे स्वस्थिति वैसी परिस्थिति।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन, खुश रहो खुशियां बांटो।
3: बात पुरानी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
4: बात पुरानी बड़ी सुहानी,
3: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
5: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण जुने चित्रपट आणि त्यातील संगीताविषयी कायम गप्पा मारत असतो। आज आपण एका अभिनेत्रीच्या जीवनाचा आढावा यात घेणार आहोत। मित्रांनो, 1 जून हा बऱ्याच जणांचा वाढदिवस असतो, काही खरा काही खोटा, पण याच 1 जूनला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री जन्माला आली होती। 1 जून 1929 रोजी नरगिस या अभिनेत्रीचा जन्म झाला होता। नरगिसने आपल्या उण्यापुऱ्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तमोत्तम भूमिका करून रसिकांचे मन जिंकले। नरगिसच्या अभिनयाचा जो आलेख होता तो अगदी चढत्या दर्जाचा होता। नरगिस म्हटलं की अपरिहार्यपणे राज कपूर यांचं देखील नाव येतं। राज कपूर आणि ही ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन खूप गाजली। या दोघांनी एकूण 16 चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि सर्व चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले। मित्रांनो, नरगिसच्या चित्रपट कारकिर्दीचा विचार करताना आपण केवळ तिच्या आरके सोबतच्या किंवा राज कपूर सोबतच्या चित्रपटांचा विचार करून चालणार नाही, त्या पलीकडे देखील एक नरगिस होती। आणि आज आपण याच नरगिसचा जीवनालेख पाहणार आहोत। याचं कारण देखील असं आहे की 2 दिवसापूर्वीच नरगिसचा जन्मदिवस झाला आणि त्यानिमित्ताने आपण या महान अभिनेत्रीचा जीवनालेख तपासणार आहोत। मित्रांनो, मूकपटाच्या काळात आणि नंतरच्या बोलपटाच्या पहिल्या दशकामध्ये जद्दनबाई नावाच्या एक महिला संगीतकार भारतीय चित्रपटसृष्टीत होत्या। याच जद्दनबाईची कन्या म्हणजे नरगिस। वयाच्या 6व्या वर्षी तलाश ए हक या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले। वयाच्या 15व्या वर्षी मोतीलाल या अभिनेत्यासोबत तकदीर या सिनेमात नायिका म्हणून नरगिस रुपेरी पडद्यावर चमकल्या। सुरुवातीची काही वर्षे त्यांच्या चित्रपटांना फारसं यश जरी मिळत नसलं तरी 1949 साली मात्र त्यांच्या 2 चित्रपटांनी अगदी हिरक महोत्सवी यश मिळवलं। त्यातील एक चित्रपट होता आरके म्हणजेच राज कपूर यांचा बरसात। बरसात हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड होता। या चित्रपटाने संगीत प्रधान चित्रपटांची एक मोठी परंपरा सुरू केली। आणि नरगिसचा दुसरा चित्रपट होता महबूब यांचा अंदाज।

हा सिनेमा त्या अर्थाने पहिला मल्टी स्टारर सिनेमा होता, कारण यात नरगिसच्या सोबत राज कपूर आणि दिलीप कुमार हे दोन महान कलाकार अभिनय करत होते. या अंदाजला संगीत नौशाद अली यांचं होतं आणि या चित्रपटातून एक शहरी तरुणीची भूमिका नरगिस यांनी केली होती. नरगिस ह्या शहरी भूमिका असो की ग्रामीण भूमिका असो, दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये शोभून दिसायच्या. अंदाजमधील त्यांचा लुक अतिशय वेगळा होता. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने एक मेक ओव्हर ज्या सिनेमामुळे आला तो चित्रपट होता अंदाज. अंदाज चित्रपटात राज कपूर श्रेष्ठ की दिलीप कुमार हा वाद पुढे अनेक वर्ष समीक्षक आणि प्रेक्षक घालत होते, पण राज कपूर श्रेष्ठ की दिलीप कुमार श्रेष्ठ यापेक्षा सुवर्ण मध्य काढून नरगिस श्रेष्ठ असा एक सुवर्ण मध्य त्यातून प्रेक्षक काढत होते. तर मित्रांनो, आपण आता बरसात आणि अंदाज या चित्रपटातील दोन गाणी बॅक टू बॅक ऐकूयात आणि नंतर आपण नरगिस यांच्या पुढील कार्यकिर्दीची चर्चा करूयात.

मित्रांनो, बरसात आणि अंदाज या चित्रपटातील दोन गाणी ऐकल्यानंतर आपण 50च्या दशकाकडे वळतो. हे दशक खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचे रोमॅन्टिसिझमचे दशक होते. या दशकामध्ये अनेक सुंदर पट निघाले. राज कपूर आणि नरगिस यांच्या ऑस्क्रीन केमिस्ट्रीचा इथूनच अध्याय सुरू झाला. 1951 साली आवारा हा राज कपूर यांचा चित्रपट झळकला. या चित्रपटात नरगिसची जी भूमिका त्यांनी निभावली होती वकिलाची, ती अतिशय श्रेष्ठ दर्जाची अशी होती. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी देखील अभिनय केला होता. शंकर जयकिशन यांचं संगीत असलेल्या या चित्रपटातले एकूण एक गाणं गाजलं होतं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल घर आया मेरा परदेसी हे जे गाणं होतं, या गाण्यामध्ये शंकर जयकिशन यांनी वादकांचा मोठा ताफा निर्माण केला होता आणि या गाण्याचं चित्रीकरण राज कपूर यांनी अतिशय कल्पकतेने केलं होतं. नरगिस आणि राज कपूर ही जोडी या सिनेमापासून अतिशय खुलून दिसत होती. या चित्रपटाला रशियामध्ये अफाट यश मिळालं होतं. राज आणि नरगिस हे दोघेही आवाराच्या प्रीमियरसाठी रशियामध्ये गेले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी खूप गाजली. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर जे ड्रीम सॉन्ग होतं, तेरे बिना आगे चांदनी, घर आया मेरा परदेसी, दंभर जो इधर मुंह फेरे, ओ चंदा, ह्या सगळ्या गाण्यांना एक अफाट यश मिळालं होतं आणि नरगिसचा अभिनय त्यात खूप उठून दिसला होता. राज आणि नरगिस यांच्या जोडीला प्रेक्षकांनी तर तुफान मान्यता दिलीच होती. त्याचबरोबर समीक्षक देखील त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीवर खुश होते. तुम्हाला आठवत असेल फिल्म इंडियाचे बाबूराव पटेल यांनी या जोडीचं खूप कौतुक केलं होतं. 1951 आवारानंतर त्याच वर्षी दीदार नावाच्या एका चित्रपटामध्ये नरगिस दिलीप कुमार सोबत पुन्हा एकदा झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांचा पुढचा हिट सिनेमा 1955 आला होता, श्री 420. या श्री 420 आधी आरकेचा आणखी एक चित्रपट आला होता 1953 आह. थोडासा दुःखद शेवट असलेल्या या चित्रपटात नरगिस आणि राज कपूर यांच्या संगीताने पुन्हा एकदा मोठी हवा निर्माण केली होती. राजा की आएगी बारात, रंगीली होगी रात हे गाणं किंवा मुकेश सोबतचं तिचं गाणं, ह्या चित्रपटातील बाकी जे हे आहेत गाणी आहेत त्या सगळ्यात मोठं यश असं लाभलं होतं. जाने न नजर पहचाने जिगर हे गाणं असेल, किंवा रात अंधेरी दूर सवेरा हे मुकेश वर चित्रित झालेलं गाणं यामध्ये होतं. त्यानंतर छोटी सी ये जिंदे गाणी रे हे देखील गाणं खूप त्यामध्ये होतं. पण सगळ्यात चांगलं गाणं जे मला अजून देखील आवडतं ते शैलेंद्रने लिहिलं होतं आणि जे गाणं आपण आता ऐकणार आहोत ते आहे ये श्याम की तन्हाइया. हे गाणं अतिशय सुंदर आहे, ऐकायला नितांत सुंदर असं गाणं आहे. आपण ऐकूयात ये श्याम की तन्हाइया.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: मित्रांनो, नरगिसच्या कारकिर्दीचा जेव्हा आपण आढावा घेऊ लागतो त्यावेळेला श्री 420 या चित्रपटाला ओलांडून पुढे जात असत। या चित्रपटामध्ये एका शिक्षिकेची भूमिका नरगिसने केली होती आणि राज कपूरनं त्यामध्ये चार्ली चॅपलिनचा ट्रम्प त्या टाईपची भूमिका यामध्ये होती। मुंबईसारख्या शहरामध्ये एका प्रामाणिक व्यक्तीची होणारी अवहेलना यात फार सुंदर रीतीने चित्रली होती। या चित्रपटामध्ये जे गाणं राज आणि नरगिस यांच्यावर चित्रित केलं होतं, जे पुढे त्यांचं सिग्नेचर सॉन्ग म्हणून खूप लोकप्रिय झालं, ते गाणं होतं प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है। मित्रांनो, आज 50-55 वर्ष उलटून गेली पण या गाण्याची गोडी तसूभर देखील कमी झाली नाही। या चित्रपटामध्ये आणखी एक गाणं होतं, रमैया वस्ता वैया मैंने दिल तुझको दिया। म्हणजे शंकर जयकिशननं हे गाणं स्वरबद्ध करताना रमैया वस्ता वैया सारखा एक आंध्रामध्ये बोलला जाणारा एक शब्द त्यामध्ये घेतला होता, पण ती संगीताची धून अशी फिरत फिरत फिरत फिरत फिरत नरगिसपर्यंत पोहोचते आणि ती देखील म्हणते मैंने दिल तुझको दिया। आणि ह्या चित्रपटातली कथानक असेल, याचं दिग्दर्शन असेल, याचं संगीत असेल, यातली गाणी असेल, यातला अभिनय असेल, सगळ्या बाबतीमध्ये हा चित्रपट अगदी वरच्या श्रेणीचा असा होता। मित्रांनो, यानंतर 1956 साली जागते रहो हा आरकेचा सिनेमा प्रदर्शित झाला। दुर्दैवाने राज कपूर आणि नरगिस यांचा आरकेमधला हा शेवटचा सिनेमा ठरला। या चित्रपटामध्ये परत एकदा मुंबई महानगर इथली बेफिकर लोकांची वृत्ती, प्रामाणिक लोकांना होणारा त्रास फार सुंदर रीतीने यामध्ये दाखवला होता। यात राज कपूर रात्रभर तहान लागल्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकत असतो, पण त्याला कोणीही पाणी देत नाही। रात्रभर तो पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या राजला सकाळी नरगिस सडा टाकण्यासाठी पाणी घेऊन येते आणि त्याच्या ओंधळीत पाणी टाकते आणि त्याची तृष्णा भागते आणि पार्श्वभूमीवर सूर्योदय होताना दिसतो आणि स्वर ऐकू येतात जागो मोहन प्यारे। अतिशय मनावर कोरलं गेलेलं हे चित्र होतं, पण दुर्दैवानं राज नरगिसचं हे शेवटचं चित्रपट ठरला आरकेमधला। यानंतर याच वर्षी 1956 साली चोरी चोरी हा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता राज नरगिसचा। हा ॲक्च्युली हॉलिवूडच्या एका सिनेमाचं हिंदी व्हर्जन होतं, इट हॅपन्ड इन वन नाईट हा चित्रपट जो हॉलिवूडमध्ये खूप गाजला होता, त्या चित्रपटाचं हिंदीकरण म्हणजे हा चोरी चोरी चित्रपट होता। हा चित्रपट आजही आपल्याला आठवतो एक संगीत प्रधान चित्रपट म्हणून। यातली ड्युएट्स असतील, लताची गाणी असतील, म्हणजे विशेषतः आजा सनम मधुर चांदनी में हम असेल, किंवा जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो, किंवा ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए हे गाणं असेल, पण ह्या सगळ्या गाण्यांना मागे टाकून लताच्या ज्या गाण्याने अगदी नरगिससाठी गाणं जे गायलं आणि ज्यावर नरगिसच्या अभिनयाची एक मोहर उमटली ते गाणं होतं रसिक वर्मा। रसिक वर्मा हाय दिल क्यों लगाया हे जे गाणं आहे, या गाण्याची गोडी, या गाण्याचा इम्पॅक्ट जो आहे तो अजूनही उतरलेला नाही। मित्रांनो, आपण हे गाणं ऐकूया, त्या रसिक बल्मा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: मित्रांनो, तुम्हाला म्हटल्यासारखं जागते रहोनंतर राज कपूर नरगिस विभक्त झाले. आरकेच्या कॅम्पसमधून नरगिस बाहेर पडली आणि तिच्या अभिनयाला परत मोठा एक उंची गाठणारा रोल मिळाला, तो होता महबूब यांच्या मदर इंडिया या चित्रपटात. 1957 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये नरगिसने भारतीय नारीची एक जबरदस्त अशी भूमिका केली. भारतीय नारी जी कायम संघर्ष करत असते, जगण्याचा संघर्ष असतो, तिचा इथल्या निसर्गाशी संघर्ष असतो, इथल्या व्यापाऱ्यांशी संघर्ष असतो, प्रत्येक गोष्टी संघर्ष करत ती टिकून राहते, आपल्या मुलांना मोठं करते, ही तिची एक महान फुल फ्लेज भूमिका यामध्ये होती. यात नरगिसच्या मुलाची भूमिका सुनील दत्त यांनी केली होती. सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार अशी दोन मुलं असतात आणि त्या गावामध्ये तिला सगळेजण त्रास देत असतात, तरी ती टिकून राहते अशी ती भूमिका होती. या भूमिकेसाठी तिला भरपूर पारितोषिकांचा वर्षाव झाला. हा मदर इंडिया चित्रपट ऑस्करसाठी गेलेला पहिला भारतीय सिनेमा होता. मित्रांनो, या चित्रपटाच्या दरम्यान एक जी घटना घडली, जी नरगिसच्या आयुष्यासाठी खूप महत्वपूर्ण अशी घटना होती. या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं गुजरातला आणि सेटवर आग लागली आणि त्या आगीच्या लोळामध्ये नरगिस सापडली. अभिनेता सुनील दत्त याने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या आगीत तो शिरला आणि सही सलामतरित्या नरगिसला तो बाहेर घेऊन आला. नरगिसचे प्राण वाचवले त्याने. हॉस्पिटलमध्ये असताना नरगिस आणि सुनील दत्त यांच्यात प्रेमाचे धागे निर्माण झाले आणि चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच 11 मार्च 1957 सुनील दत्त आणि नरगिस हे विवाहबद्ध झाले. महबूब यांनी त्यांना फक्त एकच विनंती केली की तुमचा हा विवाह गुप्त ठेवा, कारण चित्रपटातलं तुमचं नातं हे आई आणि मुलाचं आहे, या नात्याचा आणि त्यावर तुमच्या लग्नाचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, म्हणून या दोघांनी देखील ते गुप्तता पाळली आणि दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. अफाट गाजला, भारतातच नाही तर जगभर गाजला आणि आजही भारतीय सिनेमातील स्त्रीप्रधान चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळेला पहिलं नाव डोळ्यापुढे येतं, ते होतं मदर इंडियाचं. मित्रांनो, या मदर इंडियामधील एक गाणं आपण आता ऐकूयात. ह्या गाण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर या सर्वांनी एकत्रित स्वर दिला होता. आपण ते गाणं ऐकूयात आता.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 बात पुरानी बड़ी सुहानी। मी आहे धनंजय कुलकर्णी। मित्रांनो, आज आपण नरगिस या अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर बोलत आहोत। मदर इंडियाच्या अफाट यशानंतर त्यातलं गाणं आपण ऐकलं, दुनिया में हम नाही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा। यानंतर नरगिसने लाजवंती घर संसार अदालत या चित्रपटामध्ये भूमिका केल्या। अदालत मधील भूमिका त्यांची खूपच गाजली। त्याचप्रमाणे लाजवंतीमध्ये त्यांच्या सोबत बलराज साहनी होते। मित्रांनो, त्या काळातल्या सगळ्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत नरगिस यांनी भूमिका केली। दिलीप कुमार देवानंद, राज कपूर, बलराज साहनी, प्रदीप कुमार या सर्वांसोबत त्यांच्या भूमिका खूप गाजल्या। पण लग्नानंतर नरगिस यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला। आपल्या हातातील चित्रपट त्यांनी हातावेगळे केले आणि पूर्णपणे ती सुनील दत्त यांच्या पाठीशी उभी राहिली। सुनील दत्त यांचा चित्रपटसृष्टीतील करिअर घडवण्यामध्ये नरगिस यांचा फार मोठा हात आहे। अजंठा आर्ट या त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या वतीनं 1964 साली एक चित्रपट आला होता, यादे। हा चित्रपट निर्माण करण्यामागची संपूर्ण प्रेरणा ही नरगिस यांची होती। हा कदाचित जगातील एकमेव एक पात्री असा चित्रपट असावा। या चित्रपटाला व्यावसायिक यश जरी मिळालं नसलं तरी एक वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे आजही पाहिलं जातं। 1967 साली रात और दिन या चित्रपटातून नरगिस यांनी आपला शेवटचा रुपेरी परफॉर्मन्स दिला। तत्पूर्वी ज्या वेळेला 1964 साली राज कपूर संगम हा चित्रपट बनवत होता आर के बॅनरखाली, त्याच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा तोच अंदाजचा प्रणयी त्रिकोण होता आणि दिलीप कुमार, नरगिस आणि राज कपूर अशी त्याच्या डोक्यामध्ये स्टारकास्ट फिट होती। पण नरगिसने त्याला नम्रपणे नकार दिला आणि नरगिसच्या जागी वैजयंतीमाला त्या चित्रपटामध्ये आली आणि दिलीप कुमारच्या जागी राजेंद्र कुमार आला। तर मी सांगत होतो रात और दिन या चित्रपटात त्यांनी डबल रोल म्हणजे दुहेरी भूमिका केली होती। प्रदीप कुमार आणि फिरोज खान हे त्यातले नायक होते। दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो, कोई गीत गाओ हे गाणं त्यामध्ये होतं। मित्रांनो, या चित्रपटातील भूमिकेकरता नरगिस यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। पण या चित्रपटानंतर नरगिस यांनी खरोखरच चित्रपटसृष्टीतून त्या बाहेर पडल्या आणि समाजकार्याच्या मागे लागल्या। त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी अक्षरशः झोकून दिलं। खूप प्रकारचं त्यांनी समाजकार्य केलं आणि ते दशक जे 70 होतं ते पूर्णपणे नरगिसच्या सामाजिक कार्यासाठी ओळखलं जाणारं दशक होतं। या दशकाच्या अखेरीस नरगिस यांना राज्यसभेसाठी नॉमिनेट केलं गेलं, तर राज्यसभेच्या सभासद झाल्या। पण दुर्दैव असं की राज्यसभेवर त्या सदस्य झाल्या आणि त्याच वर्षी त्यांना कॅन्सर देखील, त्यांना कॅन्सरची व्याधी देखील लागली। 1981 सालच्या 3 रोजी नरगिस यांची प्राणज्योत मालवली। आयुष्याची गंमत पहा, त्यानंतर काही दिवसांनीच तिच्या मुलाचा म्हणजे संजय दत्तचा पहिला हिंदी चित्रपट रॉकी हा प्रदर्शित होणार होता। रॉकी या चित्रपटाची एक ट्रायल शो नरगिससाठी खास आयोजित केला होता सुनील दत्त यांनी आणि नरगिस यांनी आपल्या पुत्राचा रुपेरी पदार्पण त्या अर्थानं पाहिलेलं होतं। नरगिसच्या नावाने सुनील दत्त यांनी नॅशनल इंटिग्रिटीसाठी एक पारितोषिक ठेवलं। त्याचप्रमाणे नरगिसचा कॅन्सरने मृत्यू झाला म्हणून त्याने नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे बार्शीला सुरू केलं। मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक फ्रेम चांगली असावी असं प्रत्येकालाच वाटतं, सगळ्यांनाच असं जमतं असं नाही। पण नरगिसच्या वाट्याला आलेला प्रत्येक रोल तिने इतका परफेक्ट केला होता। मला तर वाटतं नरगिस यांनी आयुष्याचे 2 कप्पे केले होते, तिचं रुपेरी जीवनातला जो कप्पा होता आणि दुसरा तिचा समाजकार्याचा कप्पा, दोन्ही याच्यामध्ये नरगिस यांनी इतकं जबरदस्त काम केलं होतं। तर ह्या नर्गिसची आठवण काढताना मला नेहमी वाटतं की एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून नर्गिसकडे ज्यावेळेला पाहतो तशीच एक परिपूर्ण समाजसेविका म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. त्यांच्या समाजकार्याची जाण त्यांचे पती सुनील दत्त यांनी देखील ठेवली होती. आणि 2 जूनला नर्गिस यांचा जन्मदिन होता, त्या दिवशी माझा शो नसल्यामुळे आपण हा कार्यक्रम आज करतो आहोत. पण तुम्हाला जाण्यापूर्वी मी सांगतो की नर्गिसचे बरेच गाणे जे आजही तुम्हाला अगदी त्यांचे सिग्नेचर सॉन्ग म्हणून आठवतात अशा गाण्यांच्या झलकी आपण आता शेवटी ऐकूयात आणि हा कार्यक्रम संपवूयात. नमस्कार.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत।
2: अश्विनी
1: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
3: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
1: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्ते मिशेल अभिषे, स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। तर आपण मागच्या सत्रात पाहिलं की जेव्हा आपण ईश्वराच्या दरबारात जातो तेव्हा चित्रगुप्त हा आपली वही रजिस्टर ईश्वरासमोर ठेवतो। तर नक्की हा चित्रगुप्त कोण? ईश्वराने का आपल्यासाठी कोणी चित्रगुप्त नेमलेला असतो का? आणि तो सदैव आपल्या बरोबर असतो का? तर आज त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण असं कधी समजू नये की आपल्याला कोणी पाहत नाही। आता बघा, तुम्ही कुठेही फिरायला जाता तिकडे कॅमेरे असतात, तिथे लिहिलेलं असतं की तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहात। सगळीकडे असतात, हॉस्पिटल्समध्ये जा, स्टेशनला जा, मॉल्समध्ये जा, कुठेही जा, आजकाल कॅमेरे सगळीकडे आहे। अशाच प्रकारे आपला स्वतःचा पर्सनल पण चित्रगुप्त आहे। तर ते म्हणजे कोण? तर हे आहेत आपले संस्कार। जसे आत्मा, बघा, मन बुद्धी संस्कारांनी बनलेली आहे। मनामध्ये विचार चालतात, बुद्धी निर्णय घेते आणि त्या बुद्धी निर्णय घेते चांगलं काय वाईट काय। आणि जशा प्रकारे आपल्याकडून कर्म बनत राहतात किंवा ते रिपीट होतात तेव्हा तसे आपले संस्कार हे पक्के होत राहतात। अशा प्रकारे हे संस्कार जे असतात ते आपलं चित्रीकरण करत असतात। आणि आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे, त्यामुळे ती तर कधीच मरत नाही। आणि जेव्हा आपण ईश्वराच्या दरबारात जातो तर आत्मा हे संस्कार घेऊन जात असते। आणि म्हणूनच आपले आपण जे केलेले कर्म आहेत पाप किंवा पुण्याचे त्याची जी वही मेंटेन करतात ते म्हणजे संस्कार आहे। आणि त्यावेळी ते आपले संस्कार आपल्याला असे दिसतात जसे काय खूप भयंकर आपण काही केलंय। जसं मॅग्निफाईंग ग्लासमध्ये एखादी सूक्ष्म वस्तू खूप मोठी दिसते ना, तर त्यावेळेला पण जेव्हा ईश्वराच्या समोर आपले रजिस्टर ठेवलं जातं तेव्हा आपले पापकर्म पण आपल्याला मोठी दिसतात। पण ईश्वर तर दयेचा सागर आहे, तो तर आपल्याला माफ करतो। पण आपलं मन आपल्याला खात राहतं की हा हे मी चुकीचं काम केलं। आणि त्यामुळे हे चुकीचं काम केलं हे जे संस्कार आपल्या आत्म्यामध्ये राहतात आणि मग मला त्याची शिक्षा झाली पाहिजे किंवा होईल ही जी भावना असते तर त्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला ह्या सृष्टीतलावर जन्म घ्यावा लागतो। मग तेव्हा आपल्याला विचार येतो की मग ईश्वराला आठवण करण्याचा फायदा काय, त्याचं ध्यान करण्याचा फायदा काय? तर ईश्वराला आठवण करण्याचा फायदा हाच आहे की जेव्हा आपण एखाद्या चुकीची शिक्षा भोगत असतो तेव्हा त्याची तीव्रता ईश्वराच्या आठवणीने कमी होते। तर ती वेदना किंवा ती भोगना नाही वाटत, तर बस जसं म्हणतात ना सोली से काटा हो गया, अशा प्रकारे ती वेदना आपल्याला जाणवत नाही किंवा ती परिस्थिती आपल्याला जाणवत नाही आणि आपण त्या परिस्थितीमधून सहज पार होतो। तर ही आहे ईश्वराच्या आठवणीची शक्ती। आणि जसं आपण हे ऐकलेलं असतं की नाही ईश्वराच्या दरबारात धर्मराज असतो आणि तो तेलाच्या कढईत टाकतो, लोखंडाच्या सळईने चटके देतो, डोळे काढतो, काटेच्या शय्येवर झोपावं लागतं, तर ऍक्च्युली हे प्रतिकात्मक आहे सगळं शिक्षेचं रूप। इथे कलियुगामध्ये धर्मराजपुरी तुम्हाला जागोजागी दिसून येईल। हे हॉस्पिटल्स, जेल, कोर्ट, कचेरी, पोलीस स्टेशन्स काय आहेत, हे सगळे धर्मराजपुरीच आहेत। बघा, एखादी व्यक्ती कशात पण नसेल, साधी भोळी असेल, पण उगीच कशाचा तरी चोरीचा आळ येतो, तर हे काय असतं? आपल्या कुठल्या तरी तीन चार जन्म आधीचं

पाप कर्माचं ते फळ असतं. जशी जशी त्याची इंटेन्सिटी वाढत जाते तसे तसे ते आपल्याला भोगावं लागतं. आता आपण कधी ऐकतो ना की असा सहज फिरायला बाहेर गेला होता आणि वीज अंगावर कोसळली आणि मृत्यू पावला, तर बघा. तर हे काय आहे, म्हणजे असे कुठलेही कारण होतं, काहीही कारण होतं, चांगलं असतो आणि काहीतरी आपल्या जीवनात अनर्थ होतो किंवा आपल्याला लॉस होतो, तर ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे आपल्या कर्माशी संबंध आहे. म्हणून तर ईश्वर येऊन आपल्याला श्रेष्ठ कर्माचं ज्ञान देत असतात. आता मी घेते एक छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: एक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही तुम्हाला सांगत होते की ह्या कलियुगा मधले धर्मराजपुरी म्हणजे हॉस्पिटल, स्टेशन्स, हे सगळे धर्मराजपुरी आहेत। तिथे बघा, कोणी हसतमुख जातं का पोलीस स्टेशन मध्ये किंवा हॉस्पिटल्स मध्ये? सगळ्यांचे चेहरे कसे पडलेले असतात, कि त्रासलेले असतात। तर हे काय आहे? कुठल्या ना कुठल्या आपल्या कर्माची ही सजा आहे। म्हणून जसं आपल्याला माहितीये की हे सृष्टी जी आहे ही रंगमंच, आणि आपण सगळे याच्यावरती कलाकार आहोत। प्रत्येकाने समजावं की आपण हिरो आहोत, आणि आपल्याला बेस्ट ते बेस्ट द्यायचंय। म्हणजे जेव्हा मी ह्या सृष्टीवरून पुन्हा जेव्हा ईश्वराच्या दरबारात जाऊ, तेव्हा चित्रगुप्त आहे तो माझं रजिस्टर खूप छान ठेवेल, खूप छान मेंटेन करेल, आणि माझा जो नेक्स्ट जन्म आहे तो मला चांगल्या घराण्यात मिळेल। तर अशा प्रकारे श्रेष्ठ भाग्य बनवायचं असेल तर आपल्याला श्रेष्ठ कर्म हे करायचे आहे, आणि हे श्रेष्ठ कर्म करण्याचं ज्ञान ईश्वर येऊन ह्या सृष्टीवरती देतात। म्हणतात ना, न किसी की दुआ खाली जाती है और न ही किसी की बद्दुआ। म्हणून सदैव श्रेष्ठ कर्म केले पाहिजेत, आणि हे श्रेष्ठ कर्म आपल्याला ईश्वर येऊन शिकवतात, आणि ते पण एका वृद्ध तनाद्वारे। तुम्ही ऐकलंच असेल सत्यनारायणच्या गोष्टीत काय सांगितलंय कथेमध्ये, तर ती एक व्यापाराची गोष्ट आहे। त्याला संतान होत नव्हते, मग त्याने सत्यनारायणाचे व्रत केले। त्याला मूळ बाळ झाल्यावर सत्यनारायणचा व्रत करू असा त्याने नवस केला, आणि मग त्याला कन्या झाली व तिचे नाव त्याने कलावती ठेवले। पण व्यापारी आपल्या नवसाला जागला नाही, कन्याच्या लग्न प्रसंगी करू असं म्हणून त्याने व्रताची चाल ढकल केली, आणि पुढे कलावतीचे लग्न झाले पण व्रत करण्यास तो विसरला। मग सासरे जावई व्यापारासाठी नौकेत माल भरून दूरदेशी निघाले, आणि नंतर त्यांच्यावर चोरीचा आळ येतो, व चोरीचा जेव्हा आळ येतो राजा त्यांना कैद करतो, त्यांचं सामान पण जप्त करतो। मग ते दोघेही बरेच दिवस आले नाही, आणि ते सुखरूप यावे म्हणून व्यापाऱ्याची पत्नी लीलावती व मुलगी कलावती ये सत्यनारायणचं व्रत करतात। मग त्यामुळे सत्यनारायण प्रसन्न होतो व त्या दोघांना सुखरूप त्यांची सुटका होते व जप्त झालेला त्यांचा मालही त्यांना परत मिळतो। आणि जेव्हा सासरे जावई नौकेत बसून घरी याव्यास निघतात, तेव्हा काय होतं की सत्यनारायण एका ब्राह्मणाच्या रूपात येतो आणि त्यांची परीक्षा घेतो। तर सत्यनारायण त्यांना विचारतो की तुमच्या नौकेत काय आहे, तर तो व्यापारी खोटं सांगतो, तो म्हणतो माझ्या नौकेत काही नाहीये, पाला पोचवडा आहे। आणि मग काय ब्राह्मण तथास्तु म्हणतो, आणि जेव्हा ब्राह्मण तथास्तु म्हणतो तर त्याच्या नौकेमध्ये असलेले जे पण सोने चांदी हिरे मोती सगळे पाला पाचोळा बनतात, आणि मग त्याला पश्चाताप होतो। मग तो त्या ब्राह्मणाला शरण येतो आणि म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वरूपात या, आणि मग सत्यनारायण प्रकट करतो होतो आणि त्याला सांगतो की तू हे व्रत केलं नाहीयेस। मग तेव्हा ब्राह्मण व्यापारी सांगतो की हा मी पूर्ण करेन हे सत्यनारायणचं व्रत, आणि मग त्याची नौका जी आहे ती सोने चांदी सहित वरती येते, व मग पुन्हा आपल्या गावात ते बंदरात येतात, आणि त्यांना भेटण्यासाठी मग मायलेकी पूजा आटपून बंदरावर भेटायला येतात। मग कलावती आहे जी प्रसाद न घेताच येते, आणि त्यामुळे नौका पाण्यात बुडते व तिचा पतीही बुडतो। मग तुम्हाला ह्या कथेमध्ये काय समजलं? तुम्ही तर म्हणणार की ही कथा तर आम्हाला माहिती आहे, पण ह्याचा वास्तविक अर्थ आपल्या जीवनाशी कसा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तर मित्रांनो, आपण सत्यनारायणची कथा ऐकली, तर त्यामध्ये सगळं सत्यनारायणच्या कथे म्हणजे व्रत न केल्यामुळे, सत्यनारायणचं व्रत न केल्यामुळे कशी परिस्थिती ओढवली त्या व्यापारावर हे सांगितलंय। पण त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपली स्थिती त्या व्यापारासारखी तर नाहीये ना। म्हणजे म्हणतात ना, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा अतिधर्मग्लानी होते, पापाचार होतो, भ्रष्टाचार वाढतो, त्यावेळेला मी या सृष्टीवर अवतरित होतो। तर अवतरित होतो, जन्म घेत नाही। आणि गीतेमध्ये पण सांगितलंय की एका वृद्ध तनाचा आधार घेतो, म्हणजे मनुष्य तनात येतो। कुठलं वरा अवतार, पशु पक्ष्यांचा अवतार ते घेत नाही, मनुष्य तनाचा आधार घेतात। कारण ईश्वर हा ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे। त्याच्याकडे काही धन दौलत नाहीये जो तो येईल आणि तुम्हाला देईल। त्याच्याकडे ज्ञान आहे, श्रेष्ठ कर्म करण्याचं ज्ञान। त्याला सुख करता दुःख हरता म्हटलं जातं। तो दुःख कधी देत नाही, पण सुख करता म्हणजे काय, सुख कसं मिळेल ह्याचं ज्ञान तो आपल्याला देतो। आपण म्हणतो सत्यम शिवम सुंदरम। तर सत्य शिव आहे आणि शिव सुंदर आहे। पण शिव ज्योतिर्बिंदू आहे म्हणून आपल्याकडे ज्योतिर्लिंग रूपामध्ये त्याची पूजा करतात। तो तर तो निराकार आहे। तर निराकार असल्यामुळे त्याला एका वृद्धतनाचा आधार घ्यावा लागतो ज्ञानाचा प्रसाद देण्यासाठी। व त्या ज्ञानाच्या आधारे ते ह्या कलियुगी सृष्टीला सत्ययुगी सृष्टीमध्ये परिवर्तन करतात। म्हणजेच काय, तर भारताला स्वर्ग बनवतात। म्हणतात ना, ब्रह्माला संकल्प आला तेव्हा या सृष्टीची स्थापना झाली। तर कुठली सृष्टी? दैवी सृष्टी। म्हणून भारताला काय म्हणतात की ही देवी देवतांची भूमी आहे। बघा, देवी देवतांना तुम्ही बघा, त्यांना पण आपल्यासारखे हात पाय रंगरूप आहे ना। मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तर त्यांच्यामध्ये आहेत ते दैवी गुण, त्यांचे चरित्र श्रेष्ठ आहे, त्यांचं कर्म श्रेष्ठ आहे। आणि आपण काय आहोत? आपण पण त्यांच्यासारखेच आहोत, पण आपल्यामध्ये पाच विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर। आणि आज आपण कर्म भ्रष्ट झालोय, धर्म भ्रष्ट पण झालेलो आहे। त्यामुळे आपल्यामध्ये दैवी गुण नाहीयेत, त्यामुळे आपले कर्म पण श्रेष्ठ नाहीयेत। आणि म्हणूनच आपल्याला मनुष्य म्हटलं जातं। मनुष्य म्हणजे काय? जो मनाच्या वश होऊन काम करतो, तो म्हणजे पाच विकाराच्या अधीन त्यांचा गुलाम होऊन जो काम करतो त्याला मनुष्य असे, मन के वश जो काम करता उसको मनुष्य बोलते हैं। आणि ह्या गुलामगिरीतून ईश्वर येऊन सोडवतात व आपल्याला ही शिकवण देतात की नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने, और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने। तो ईश्वर येऊन काही चमत्कार करत नाही, कारण चमत्काराला तर सगळेच नमस्कार करतील। ते येतातच एका गुप्त वेशात, आणि त्या गुप्त वेशात येणाऱ्या ईश्वराला जो मनुष्य आपल्या सत्सद विवेक बुद्धीने ओळखतो तेव्हा त्याचा जन्म मनुष्य जन्मातला सर्वात श्रेष्ठ जन्म म्हटला जातो, आणि त्यालाच दुर्लभ जन्म असे म्हटले जाते। तेव्हा मी तुम्हाला आता सांगू इच्छिते की ह्या कलियुगाचा अंतिम क्षण आहे, आणि ह्या क्षणी ईश्वर या सृष्टीवर अवतरित झाले आहेत। आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे हे ज्ञान देत आहे। आता तुम्हाला विचार करायचा आहे की मला माझे भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे की नाही, की हा संदेश मिळाल्यानंतर सुद्धा मला ह्या दैहिक संसारामध्ये गुंतून जायचंय, रमून जायचंय। म्हणतात ना, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार। तर तुम्ही विचार करा, तुम्हाला काही शंका असतील तर जवळच्या सेंटर्सवर जाऊन त्याचं निराकरण करू शकता। तर मी घेते आता इथे विश्रांती। पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह।

0: नमस्कार, आप नहीं रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
2: करायचं।
1: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं।
3: लकडी की काठी, काठी पे घोडा,
1: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं। त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
1: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा।
2: पहला नशा, पहला खुमार।
1: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्ते मिशेला भिसे, स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। तर आपण मागच्या सत्रात पाहिलं की जेव्हा आपण ईश्वराच्या दरबारात जातो तेव्हा चित्रगुप्त हा आपली वही रजिस्टर ईश्वरासमोर ठेवतो। तर नक्की हा चित्रगुप्त कोण? ईश्वराने का आपल्यासाठी कोणी चित्रगुप्त नेमलेला असतो का? आणि तो सदैव आपल्या बरोबर असतो का? तर आज त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण असं कधी समजू नये की आपल्याला कोणी पाहत नाही। आता बघा, तुम्ही कुठेही फिरायला जाता तिकडे कॅमेरे असतात, तिथे लिहिलेलं असतं की तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहात। मग सगळीकडे असतात, हॉस्पिटल्समध्ये जा, स्टेशनला जा, मॉल्समध्ये जा, कुठेही जा, आजकाल कॅमेरे सगळीकडे आहे। अशाच प्रकारे आपला स्वतःचा पर्सनल पण चित्रगुप्त आहे। तर ते म्हणजे कोण? तर हे आहेत आपले संस्कार। जसे आत्मा, बघा, मन बुद्धी संस्कारांनी बनलेली आहे। मनामध्ये विचार चालतात, बुद्धी निर्णय घेते आणि त्या बुद्धी निर्णय घेते चांगलं काय वाईट काय। आणि जशा प्रकारे आपल्याकडून कर्म बनत राहतात किंवा ते रिपीट होतात तेव्हा तसे आपले संस्कार हे पक्के होत राहतात। अशा प्रकारे हे संस्कार जे असतात ते आपलं चित्रीकरण करत असतात। आणि आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे, त्यामुळे ती तर कधीच मरत नाही। आणि जेव्हा आपण ईश्वराच्या दरबारात जातो तर आत्मा हे संस्कार घेऊन जात असते। आणि म्हणूनच आपले आपण जे केलेले कर्म आहेत पाप किंवा पुण्याचे, त्याची जी वही मेंटेन करतात ते म्हणजे संस्कार आहे। आणि त्यावेळी ते आपले संस्कार आपल्याला असे दिसतात जसे काय खूप भयंकर आपण काही केलंय। जसं मॅग्निफाईंग ग्लासमध्ये एखादी सूक्ष्म वस्तू खूप मोठी दिसते ना, तर त्यावेळेला पण जेव्हा ईश्वराच्या समोर आपले रजिस्टर ठेवलं जातं तेव्हा आपले पापकर्म पण आपल्याला मोठी दिसतात। पण ईश्वर तर दयेचा सागर आहे, तो तर आपल्याला माफ करतो। पण आपलं मन आपल्याला खात राहतं की हा हे मी चुकीचं काम केलं। आणि त्यामुळे हे चुकीचं काम केलं हे जे संस्कार आपल्या आत्म्यामध्ये राहतात आणि मग मला त्याची शिक्षा झाली पाहिजे किंवा होईल ही जी भावना असते, तर त्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला ह्या सृष्टीतलावर जन्म घ्यावा लागतो। मग तेव्हा आपल्याला विचार येतो की मग ईश्वराला आठवण करण्याचा फायदा काय, त्याचं ध्यान करण्याचा फायदा काय? तर ईश्वराला आठवण करण्याचा फायदा हाच आहे की जेव्हा आपण एखाद्या चुकीची शिक्षा भोगत असतो तेव्हा त्याची तीव्रता ईश्वराच्या आठवणीने कमी होते। तर ती वेदना किंवा ती भोगना नाही वाटत, तर बस जसं म्हणतात ना सोली से काटा हो गया, अशा प्रकारे ती वेदना आपल्याला जाणवत नाही किंवा ती परिस्थिती आपल्याला जाणवत नाही आणि आपण त्या परिस्थितीमधून सहज पार होतो। तर ही आहे ईश्वराच्या आठवणीची शक्ती। आणि जसं आपण हे ऐकलेलं असतं की नाही ईश्वराच्या दरबारात धर्मराज असतो आणि तो तेलाच्या कढईत टाकतो, लोखंडाच्या सळईने चटके देतो, डोळे काढतो, काटेच्या शय्येवर झोपावं लागतं, तर ऍक्च्युली हे प्रतिकात्मक आहे सगळं शिक्षेचं रूप। इथे कलियुगामध्ये धर्मराजपुरी तुम्हाला जागोजागी दिसून येईल। हे हॉस्पिटल्स, जेल, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन्स काय आहेत, हे सगळे धर्मराजपुरीच आहेत। बघा, एखादी व्यक्ती कशात पण नसेल, साधी भोळी असेल, पण उगीच कशाचा तरी चोरीचा आळ येतो, तर हे काय असतं? आपल्या कुठल्या तरी 3-4 जन्माआधीचं पापकर्माचं ते फळ असतं। जशी जशी त्याची इंटेन्सिटी वाढत जाते तसे तसे ते आपल्याला भोगावं लागतं। आता आपण कधी ऐकतो ना की असं सहज फिरायला बाहेर गेला होता आणि वीज अंगावर कोसळली आणि मृत्यू पावला, तर बघा तर हे काय आहे? म्हणजे असे कुठलेही कारण होतं, काहीही कारण होतं, चांगलं असतो आणि काहीतरी आपल्या जीवनात अनर्थ होतो किंवा आपल्याला लॉस होतो, तर ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे आपल्या कर्माशी संबंध आहे। म्हणून तर ईश्वर येऊन आपल्याला श्रेष्ठ कर्माचं ज्ञान देत असतात। आता मी घेते एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: एक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही तुम्हाला सांगत होते कि ह्या कलियुगा मधले धर्मराजपुरी म्हणजे हॉस्पिटल, स्टेशन्स, हे सगळे धर्मराजपुरी आहेत। तिथे बघा, कोणी हसतमुख जाता का पोलीस स्टेशन मध्ये किंवा हॉस्पिटल्स मध्ये? सगळ्यांचे चेहरे कसे पडलेले असतात कि त्रासलेले असतात। तर हे काय आहे? कुठल्या ना कुठल्या आपल्या कर्माची ही सजा आहे। म्हणून जसं आपल्याला माहितीये की हे सृष्टी जी आहे ही रंगमंच, आणि आपण सगळे याच्यावरती कलाकार आहोत। प्रत्येकाने आपले प्रत्येकाने समजावं की आपण हिरो आहोत, आणि आपल्याला बेस्ट ते बेस्ट द्यायचंय। म्हणजे जेव्हा मी ह्या सृष्टीवरून पुन्हा जेव्हा ईश्वराच्या दरबारात जाऊ, तेव्हा चित्रगुप्त आहे तो माझं रजिस्टर खूप छान ठेवेल, खूप छान मेंटेन करेल, आणि माझा जो नेक्स्ट जन्म आहे तो मला चांगल्या घराण्यात मिळेल। तर अशा प्रकारे श्रेष्ठ भाग्य बनवायचं असेल तर आपल्याला श्रेष्ठ कर्म हे करायचे आहेत, आणि हे श्रेष्ठ कर्म करण्याचं ज्ञान ईश्वर येऊन ह्या सृष्टीवरती देतात। म्हणतात ना, न किसी की दुआ खाली जाती है और न ही किसी की बद्दुआ। म्हणून सदैव श्रेष्ठ कर्म केले पाहिजेत, आणि हे श्रेष्ठ कर्म आपल्याला ईश्वर येऊन शिकवतात, आणि ते पण एका वृद्ध तनाद्वारे। तुम्ही ऐकलंच असेल सत्यनारायणच्या गोष्टीत काय सांगितलंय कथेमध्ये, तर ती एक व्यापाराची गोष्ट आहे। त्याला संतान होत नव्हते, मग त्याने सत्यनारायणाचे व्रत केले। त्याला मूळ बाळ झाल्यावर सत्यनारायणचा व्रत करू असा त्याने नवस केला, आणि मग त्याला कन्या झाली व तिचे नाव त्याने कलावती ठेवले। पण व्यापारी आपल्या नवसाला जागला नाही, कन्याच्या लग्न प्रसंगी करू असं म्हणून त्याने व्रताची चाल ढकल केली, आणि पुढे कलावतीचे लग्न झाले पण व्रत करण्यास तो विसरला। मग सासरे जावई व्यापारासाठी नौकेत माल भरून दूरदेशी निघाले, आणि नंतर त्यांच्यावर चोरीचा आळ येतो, व चोरीचा जेव्हा आळ येतो राजा त्यांना कैद करतो, त्यांचं सामान पण जप्त करतो। मग ते दोघेही बरेच दिवस आले नाही, आणि ते सुखरूप यावे म्हणून व्यापाराची पत्नी लीलावती व मुलगी कलावती ये सत्यनारायणचे व्रत करतात। मग त्यामुळे सत्यनारायण प्रसन्न होतो व त्या दोघांना सुखरूप त्यांची सुटका होते व जप्त झालेला त्यांचा मालही त्यांना परत मिळतो। आणि जेव्हा सासरे जावई नौकेत बसून घरी याव्यास नेतात, तेव्हा काय होतं की सत्यनारायण एका ब्राह्मणाच्या रूपात येतो आणि त्यांची परीक्षा घेतो। तर सत्यनारायण त्यांना विचारतो की तुमच्या नौकेत काय आहे, तर तो व्यापारी खोटं सांगतो। तो म्हणतो माझ्या नौकेत काही नाहीये, पाला पोचड आहे। आणि मग काय, ब्राह्मण तथाच तो म्हणतो, आणि जेव्हा ब्राह्मण तथाच तो म्हणतो तर त्याच्या नौकेमध्ये असलेले जे पण सोने चांदी हिरे मोती सगळे पालापाचोळा बनतात। आणि मग त्याला पश्चाताप होतो, मग तो त्या ब्राह्मणाला शरण येतो आणि म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वरूपात या। आणि मग सत्यनारायण प्रकट करतो होतो आणि त्याला सांगतो की तू हे व्रत केलं नाहीयेस। मग तेव्हा ब्राह्मण व्यापारी सांगतो की हा मी पूर्ण करेन हे सत्यनारायणचं व्रत। आणि मग त्याची नौका जी आहे ती सोने चांदी सहित वरती येते, व मग पुन्हा आपल्या गावात ते बंदरात येतात, आणि त्यांना भेटण्यासाठी मग मायलेकी पूजा आटपून बंदरावर भेटायला येतात। मग कलावती आहे जी प्रसाद न घेताच येते, आणि त्यामुळे नौका पाण्यात बुडते व तिचा पतीही बुडतो। मग तुम्हाला ह्या कथेमध्ये काय समजलं? तुम्ही तर म्हणणार की ही कथा तर आम्हाला माहिती आहे, पण ह्याचा वास्तविक अर्थ आपल्या जीवनाशी कसा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तो मित्रांनो, आपण सत्यनारायणची कथा ऐकली, त्यामध्ये सगळं सत्यनारायणच्या कथे म्हणजे व्रत न केल्यामुळे, सत्यनारायणचं व्रत न केल्यामुळे कशी परिस्थिती ओढवली त्या व्यापारावर हे सांगितलंय। पण त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपली स्थिती त्या व्यापारासारखी तर नाहीये ना। म्हणजे म्हणतात ना, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा अति धर्मग्लानी होते, पापाचार होतो, भ्रष्टाचार वाढतो, त्यावेळेला मी या सृष्टीवर अवतरित होतो। तर अवतरित होतो, जन्म घेत नाही। आणि गीतेमध्ये पण सांगितलंय की एका वृद्ध तनाचा आधार घेतो, म्हणजे मनुष्य तनात येतो। कुठलं वरा अवतार, पशु पक्ष्यांचा अवतार ते घेत नाही, मनुष्य तनाचा आधार घेतात। कारण ईश्वर हा ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे। त्याच्याकडे काही धन दौलत नाहीये जो तो येईल आणि तुम्हाला देईल। त्याच्याकडे ज्ञान आहे, श्रेष्ठ कर्म करण्याचं ज्ञान। त्याला सुख करता दुःख हरता म्हटलं जातं। तो दुःख कधी देत नाही, पण सुख करता म्हणजे काय, सुख कसं मिळेल ह्याचं ज्ञान तो आपल्याला देतो। आपण म्हणतो सत्यम शिवम सुंदरम। तर सत्य शिव आहे आणि शिव सुंदर आहे। पण शिव ज्योतिर्बिंदू आहे म्हणून आपल्याकडे ज्योतिर्लिंग रूपामध्ये त्याची पूजा करतात। तो तर तो निराकार आहे। तर निराकार असल्यामुळे त्याला एका वृद्धतनाचा आधार घ्यावा लागतो ज्ञानाचा प्रसाद देण्यासाठी। व त्या ज्ञानाच्या आधारे ते ह्या कलियुगी सृष्टीला सत्ययुगी सृष्टीमध्ये परिवर्तन करतात। म्हणजेच काय, तर भारताला स्वर्ग बनवतात। म्हणतात ना, ब्रह्माला संकल्प आला तेव्हा या सृष्टीची स्थापना झाली। तर कुठली सृष्टी? दैवी सृष्टी। म्हणून भारताला काय म्हणतात की ही देवी देवतांची भूमी आहे। बघा, देवी देवतांना तुम्ही बघा, त्यांना पण आपल्यासारखे हात पाय रंगरूप आहे ना। मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तर त्यांच्यामध्ये आहेत ते दैवी गुण, त्यांचे चरित्र श्रेष्ठ आहे, त्यांचं कर्म श्रेष्ठ आहे। आणि आपण काय आहोत? आपण पण त्यांच्यासारखेच आहोत, पण आपल्यामध्ये 5 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर। आणि आज आपण कर्म भ्रष्ट झालोय, धर्म भ्रष्ट पण झालेलो आहे। त्यामुळे आपल्यामध्ये दैवी गुण नाहीयेत, त्यामुळे आपले कर्म पण श्रेष्ठ नाहीयेत। आणि म्हणूनच आपल्याला मनुष्य म्हटलं जातं। मनुष्य म्हणजे काय? जो मनाच्या वश होऊन काम करतो, तो म्हणजे 5 विकाराच्या अधीन त्यांचा गुलाम होऊन जो काम करतो त्याला मनुष्य असं, मन के वश जो काम करता उसको मनुष्य बोलते हैं। आणि ह्या गुलामगिरीतून ईश्वर येऊन सोडवतात व आपल्याला ही शिकवण देतात की नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने, और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने। तो ईश्वर येऊन काही चमत्कार करत नाही, कारण चमत्काराला तर सगळेच नमस्कार करतील। ते येतातच एका गुप्त वेशात, आणि त्या गुप्त वेशात येणाऱ्या ईश्वराला जो मनुष्य आपल्या सत्सद विवेक बुद्धीने ओळखतो तेव्हा त्याचा जन्म मनुष्य जन्मातला सर्वात श्रेष्ठ जन्म म्हटला जातो, आणि त्यालाच दुर्लभ जन्म असे म्हटले जाते। तेव्हा मी तुम्हाला आता सांगू इच्छिते की ह्या कलियुगाचा अंतिम क्षण आहे, आणि ह्या क्षणी ईश्वर या सृष्टीवर अवतरित झाले आहेत। आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे हे ज्ञान देत आहे। आता तुम्हाला विचार करायचा आहे की मला माझे भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे की नाही, की हा संदेश मिळाल्यानंतर सुद्धा मला ह्या दैहिक संसारामध्ये गुंतून जायचंय, रमून जायचंय।

म्हणतात ना, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. तर तुम्ही विचार करा, तुम्हाला काही शंका असतील तर जवळच्या सेंटर्सवर जाऊन त्याचं निराकरण करू शकता. तर मी घेते आता इथे विश्रांती, पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह.